श्रोते हो नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 30 श्रावण. शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. 5:58 होत आहेत. आमची प्रसारण सभा सुरू झालेली आहे. सुप्रभात.

आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

संत जनाबाई यांची रचना ऐकूया. विलासबुवा पाटील यांचं संगीत आहे. अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी आवाज दिला आहे.

समूह स्वरातील हे होतं देशभक्तीपर गीत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोतेहो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. 6:35 झालेली आहेत. आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये स्थानिक जातीच्या शेळ्यांचं संगोपन याविषयी आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती मुलांच्या भावना याविषयीची. 6:50 परिसर, या कार्यक्रमात पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी पावसाळा आणि पर्यावरण याविषयी दिलेली माहिती. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात वैदिक दैवतशास्त्र याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन आपण ऐकणार आहात. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आणि 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हास चिंतामणी. 9:00 गीत बहार. 9:30

उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10 वाजता मिश्र संगीत. 10:30 इंद्रधनू कार्यक्रमात अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव आपण ऐकाल. 11 ते 12 हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. 12:00 वनिता मंडळ यामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान अनुभवांना प्रणाम याविषयी जेरियाट्रिक सायकियाट्रिक डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आणि आठवणीतलं गाव हिंगणघाट. त्यानंतर 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम. 5:30 युवावाणी या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिव तोडकर यांचं शहनाई वादन आणि गप्पा. 6:30 स्वस्थ भारत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. 7:30 माझं शेत माझं शिवार. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची ही होती रूपरेषा.
1: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झालेली आहेत. आता
1: स्थानिक जातींच्या शेळ्यांचं संगोपन याविषयीची माहिती ऐकूया. कृषी वार्ता या कार्यक्रमात हा या माहितीचा पहिला भाग आहे.
2: मंडळी, देशाचा विचार करता राज्यांमध्ये शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती दिसून येतात. हिमालयाच्या बर्फाच्छादित भागासाठी उत्तम प्रकारची पश्मिना लोकर देणारी चांगथांगी, काश्मीरी, गड्डी, तसंच राजस्थानच्या वाळवंटात तग धरणारी, तिथल्या झाडपाल्यावर गुजराण करू शकतील अशा सिरोही, सोजत या उंच जाती आहेत. महाराष्ट्रासारख्या डोंगराळ राज्यासाठी उस्मानाबादी, संगमनेरी यासारख्या जाती आणि पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू यासारख्या समुद्रकाठच्या राज्यांमध्ये काळी बंगाल, मलबेरी या जाती दिसून येतात. राष्ट्रीय पशु अनुवंशिक संशोधन संस्थेच्या माध्यमातून आज शेळ्यांच्या 36 जाती देशात उपलब्ध आहेत. गेली 40 शेळी सुधारणा कार्यक्रमामध्ये आफ्रिकन बोर, टोगेनबर्ग, सानेन यासारख्या विदेशी जातींबरोबर संकरीकरणाचा कार्यक्रम राबवून स्थानिक जातींची वजनवाढ सुधारणा, दूध उत्पादनात सुधारणा यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत वेगवेगळे संशोधन प्रकल्प राबवले गेले. मात्र या संशोधनातनं असं निदर्शनाला आलं की संकरामुळं पहिल्या पिढीत काही अंशी सुधारणा दिसून येते, पण पुढच्या पिढीमध्ये या सुधारणांमध्ये सातत्य राहत नाही. नव्यानं निर्मिती झालेल्या जाती वातावरणाशी समरस होण्याची शक्यता कमी असल्यानं त्या वारंवार आजाराला बळी पडतात. स्थानिक जातींच्या तुलनेत या जातींमध्ये त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. परिणामी या शेळ्यांच्या आहारावर जास्त खर्च होतो. या सगळ्या बाबींचा सर्वांगीण अभ्यास करून शेळी पैदास धोरण राबवताना शासनानं स्थानिक शेळ्यांच्या वापराला प्रथम प्राधान्य दिलं आहे. स्थानिक जातींची वैशिष्ट्ये जाणून घेताना स्थानिक जाती नैसर्गिक निवड पद्धतीतून निर्माण झालेल्या असतात. अतिउच्च तापमान, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीतही या

0: जाती तग धरून राहू शकतात. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्थानिक जातीच्या शेळ्यांचं संगोपन या विषयीच्या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

0: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 6:45 झाली आहेत, ऐकूया

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून

व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा, म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या, कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:15 स्वामिनी, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 NCERT उमंग. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:50 झालेली आहेत.
0: परिसर. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूक

0: जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोते हो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया. चला तर मग या पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि हिरवेगार, स्वच्छ आणि समृद्ध भविष्य घडवूया. धन्यवाद.
1: परिसर या कार्यक्रमात आताच आपण पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। श्रोतेहो, आता आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेऊया। आज ज्येष्ठ अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा स्मृती दिन। ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचा आज जन्मदिन। चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्मदिन। गीतकार कवी नागोराव घनश्याम देशपांडे यांचा जन्मदिन। कथाकार आणि कादंबरी लेखक प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्मदिन। सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा आज स्मृतिदिन। त्यांच्या सनईवादनाची मंत्रमुग्धता अजरामर आहे। पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज स्मृतिदिन।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोतेहो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। 7 वाजलेत आता। ऐसी अक्षरे रसिके या साहित्य विषयक कार्यक्रमात वैदिक दैवतशास्त्र याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन ऐकूया।
9: हर्मान ग्युंटेर्ट हा जर्मन अभ्यासक तौलनिक भाषाशास्त्र आणि तौलनिक धर्मशास्त्र या विषयातला एक प्रमुख विद्वान होता। जर्मनीतील रिस्टोक आणि हायडेलबर्ग इथल्या विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापन केलं। त्याचा काळ IS 1886 ते 1940 या दरम्यानचा होता। त्याच्या विपुल लेखनापैकी एक ग्रंथ वैदिक दैवतशास्त्रावर आहे। वैदिक दैवतशास्त्रातील अनेक देवतांसंबंधी त्यानं केलेलं अध्ययन मूलगामी आणि मौलिक ठरलंय। आधीच्या विचारवंतांच्या अभ्यासाचं परीक्षण करून आपली स्वतःची मतं मांडण्यात तो मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलाय। उदाहरणार्थ इंद्र या देवतेसंबंधी अध्ययन करताना त्यांनी असं दाखवून दिलंय की इंद्राचं मूळ रूप सूर्य असं जे मत काही अभ्यासकांनी मांडलंय ते योग्य नाही, तर इंद्र हा मुळात एक मानवी वीर होता। या मानवी वीराचं दैवतीकरण इंद्र या रूपानी झालं, अशा प्रकारची उपपत्ती ग्युंटेर्ट यांनी मांडली आहे। इंद्रानी नद्यांचे प्रवाह वाहायला मदत केली, अशा प्रकारची वर्णनं वेदात दिसतात। त्याचा अर्थ अनार्य लोकांनी बांधलेली धरणं फोडून त्यांनी अडलेले नद्यांचे प्रवाह मोकळे केले असा अर्थ लावला पाहिजे। या संदर्भात इंद्राला जे वृत्रहन म्हणजे वृत्राला ठार करणारा असं आधी विशेषण लावलं जातं ते विचारात घेतलं पाहिजे। वृत्र या शब्दाचा शब्दशः अर्थ अडथळा किंवा प्रतिबंध। या कल्पनेचं मूर्त रूप या स्वरूपात वृत्र, वृत्र या राक्षसाची कल्पना केली गेली आणि या वृत्राला इंद्राने ठार केलं। या कथेमुळे इंद्राला वृत्रहन असं म्हटलं जाऊ लागलं। तसंच इंद्रानं शत्रूची नगरं नष्ट केली त्यामुळे इंद्राला पुरंदर असाही शब्द लावला जाऊ लागला। अशा रीतीने इंद्र हा युद्धवीर

0: असावा या कल्पनेला दुजोरा मिळतो. इंद्राप्रमाणेच वेदात ज्या देवतेचं विशेष महत्व असा देव म्हणजे वरुण. वरुण म्हणजे चंद्र ही काही अभ्यासकांची कल्पना योग्य नसून वरुण हा सर्व जगाचा अधिपती सम्राट हे त्याचं रूप लक्षात घेणं आवश्यक आहे. वरुणाचं एक प्रमुख अधिविशेषण असुर असं आहे. पुढील काळातील संस्कृतमध्ये जरी असुर हा शब्द राक्षस या अर्थाने वापरला जातो तरी वैदिक भाषेत हा शब्द सामर्थ्य संपन्न अशा अर्थी येतो. असु या प्राणशक्तीने युक्त तो असुर ही या शब्दाची योग्य फोड आहे. तसंच माया या शक्तीनंही वरुण युक्त असतो. त्याला उद्देशून केल्या जाणाऱ्या प्रार्थनांमध्ये भक्त आपल्या अपराधांची कबुली देतो. कळत नकळत किंवा आपल्या अक्षमतेतून घडलेल्या अपराधांना वरुण क्षमा करो आणि आपल्यावरील त्याचा राग नष्ट हो अशा प्रकारची प्रार्थना भक्त वरुणाला उद्देशून करतात. या प्रकारच्या वर्णनातून वरुणाचं एखाद्या महान सम्राटासारखं स्वरूप स्पष्ट होतं. तसंच वरुणाजवळ रोग निर्माण करण्याची आणि रोग बरे करण्याची शक्ती आहे असं वर्णन वेदात आढळतं. वैदिक साहित्यातील आणखी काही महत्वाच्या देवांचाही विचार ग्युंटेर्ट यांनी केलाय. त्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण देवता म्हणजे अश्विनऊ. हे दोघे जुळे भाऊ होते. संकटात पडलेल्या कुणाही भक्ताला मदत करणं हा त्यांचा स्वभाव. भुज्जू हा त्यांचा भक्त समुद्रात अडकला होता. त्याला त्यांनी सुखरूप किनाऱ्यावर आणलं. विश्पलेचा पाय मोडला होता तो बरा केला. चवनाला तरुण केलं. अशा प्रकारे अनेक भक्तांना त्यांनी मदत केली. रुद्र तसंच विष्णू हे देव जरी पुढच्या साहित्यात महत्वाचे देव असले तरी वैदिक साहित्यात त्यांचं स्थान गौण होतं. परंतु भक्तांना मदत करणं हा त्यांचाही महत्वाचा गुणधर्म होता. त्या गुणधर्मातच त्यांची पुढच्या काळातल्या लोकप्रियतेची बीज होती असं म्हणता येईल. अशा रीतीने वैदिक दैवतशास्त्राचा सूक्ष्मपणे अभ्यास करून वैदिक देवतांचं भक्तांवर उपकार करणं, त्यांना मदत करणं, त्यांना संकटातून सोडवणं हे एक प्रमुख वैशिष्ट्य असल्याचं ग्युंटेर्ट यांनी प्रतिपादन केलंय. त्यांच्या सूक्ष्म अध्ययनाला वैदिक साहित्याचा आधार आहे. तसंच विविध भाषा, विविध लोकाचार इत्यादी विषयांची पृष्ठभूमी आहे. त्यामुळेच हे लेखन महत्वाचं ठरलं आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण वैदिक दैवतशास्त्र याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन ऐकलं ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पाहुणं जरा थांबा. हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
6: प्रत्येक धागा सुखाचा,
7: समाधानाच्या वस्त्रांचा,
6: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
7: विक्रांत शिलाई मशीन.
6: घरगुती व व्यावसायिक मॉडेल
8: विक्रांत शिलाई मशीन,
9: तुमचा जीवनभरचा साथी.
1: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रम जरूर ऐका आज सकाळी 10:30 इंद्रधनु. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. ठीक 7:07 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या।
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका, केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत।
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं, आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे। पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो, आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे।
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून। सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे, आणि मी तर एकच टाकली होती।
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात,
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत।
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
1: एकदाच वापरता येणारं नको असं प्लास्टिक जीव घेणारं।
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।
6: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 MBPS, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात। जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन। राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी। महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा। आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे। या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील। बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे। उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल। दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान या विषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं। आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले। देशातल्या 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 हून अधिक मान्यताप्राप्त भरती तसंच नियुक्ती संस्था आणि विद्यापीठांमधलं सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं प्रतिपादन राज्यपाल जी

0: वसुदेव वर्मा यांनी केलं. 63व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल काल मुंबईत बोलत होते. सागरी क्षेत्राच्या विकासात खलाशांचं योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारत हा विकसित सागरी क्षेत्राशिवाय अपूर्ण राहील असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: माती आणि पाणी ही केवळ निसर्गाची संपत्ती नसून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे. म्हणूनच माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या ध्येयाने ही मोहीम केवळ शासनाचीच न राहता आपल्या सर्वांची लोकचळवळ बनवूया. सर्व नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी वॉकेथॉन आणि रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी आवाहन करते.
0: जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ असून जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटर युनिटचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातल्या तसंच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आणि संलग्न रुग्णालयांमधल्या विविध विकास कामांची तसंच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील जपताला इथल्या सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सद्भावना दिवस पाळण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सुटं किंवा सीलबंद नसलेल्या खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यानं असं खाद्यतेल ग्राहकांनी खरेदी करू नये असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या खाद्यतेलांमध्ये शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रॅन, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना देखील त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासण्याचा सल्ला मुंढे यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या 861 पानी ग्रंथांचा 7 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन यावर्षी विविध उपक्रम राबवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा काल नागपूरमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महाश्रॉइड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत

0: आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतल्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत असून विलंब शुल्कासह 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरं मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याचा लाभ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात झाली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस झाला आहे. राज्यात या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कोकणात 85%, पुणे विभागात 61% आणि नाशिकमध्ये 59% पाऊस नोंदवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 30%, अमरावती 23% आणि नागपूर विभागात 34% पाऊस नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरच्या आंबाघाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त दिवसाच्या वेळेतच पोलीस संरक्षणात मर्यादित संख्येनं एसटी बस या मार्गावरून सोडल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अन्य एसटी बस देखील या मार्गावरून सोडण्यात येतील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांचं काल नागपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती, तसंच पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. पनकुले यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि मध्य प्रदेश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात झारखंड संघानं ओडिशा संघाचा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपिढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. श्रोतेहो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास

0: 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:15 स्वामिनी, 8:40 चिंतन हास चिंतामणी, 9:30 NCERT उमंग।
1: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।

मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकताय. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:25 दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमासाठी मुंबई केंद्राकडे वळूया. 7:25

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना जलसुरक्षित करण्याचा

0: प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषी प्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे या माती आणि पाणी या दोन्ही विषयाशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाची येत असलेली कामं जी आहे ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन तिच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल, ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
2: शालेय जे विद्यार्थी आहेत आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
1: 15 ते 30 वयोगटातील जी काही युवती आहेत म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झाल्यात रील बनवण्याच्यासाठी आणि मला त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे. ह्या सगळ्या पाण्यांचा जर का आपण विचार केला तर देशीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ही एक क्रिमिनल ऍक्ट आहे की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आहे आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
2: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
1: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
2: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये काय वाटतंय?
1: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही तिन्ही वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅश द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅश द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा, नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र

0: घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
0: ह्याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून

0: राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते एक जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
1: ह्याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे
0: बरं.
1: आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला, ज्याला ज्याला कोणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी, किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे. क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या आमच्या अकाउंटला ती दिसेल. आणि मग त्याचा आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्स त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिलं जावं एवढे लोक जमल्यानंतर, म्हणून त्यासाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात. ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी, हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
0: की जनतेचा सहभाग असले तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो क्यू आर कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
1: हा आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत. आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंतरण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्यात सहभागी होते.
0: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
1: हे सगळे जे काही आम्ही आता क्यू आर कोड आणि सगळं जे आम्ही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इंस्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही क्यू आर कोड लोगो आणि वॉकॅथॉनचं जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
0: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
1: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीचा जो प्रोमनाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल. आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ जिल्हा परिषद एसपी महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 पर्यंत सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
2: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: 7:40 झालेली आहेत. वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमांची. सुरुवातीला आयुष्याचा वेद आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: आपण आजकाल बघतो अगदी तरुणांमध्ये सुद्धा मुळव्यात फिशर आणि फिशुलाचं प्रमाण वाढताना दिसतंय, तर या तीन आजारांमध्ये नेमका काय फरक आहे हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आधी बेसिकली या तीन आजारांची प्रमुख लक्षणं कोणती आणि त्याचा काय फरक आहे हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगा ना.
3: अगदी सांगते. पूर्वी मुळव्यात फिशर आणि फिस्चुला हे आजार मुख्यतः वयस्कर लोकांमध्ये जास्त दिसायचे, पण आज बदललेली जीवनशैली आहे, सतत बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, कमी पाणी पिणं आणि वाढलेला स्ट्रेस यामुळे अगदी तरुणांमध्ये देखील हा आजार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसू लागलाय. सर्वप्रथम या तिन्ही आजारांमधला फरक समजून घेऊयात. मुळव्यात किंवा अर्श म्हणजे गुदमार्गातील रक्तवाहिन्या सुजणे. यामध्ये शौचाच्या वेळी ताजर लाल रक्त असं पडतं. गुदमार्गाजवळ गाठ जाणवते, खाज किंवा जळजळ असते किंवा बसताना त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात. फिशर म्हणजे गुदमार्गाला पडलेली एक भेग. या आजारामध्ये शौचाच्या वेळी चिरल्यासारखी किंवा सुरीने कापल्यासारखी तीव्र वेदना होते. शौचाला झाल्यानंतरही बराच वेळ जळजळ आणि वेदना सुरू राहू शकतात. कधी कधी थोडं रक्तही पडू शकतं आणि ते शौचाला लागून पडतं. तर फिस्चुला हा संसर्गामुळे होणारा आजार आहे. गुदमार्गाच्या आतून बाहेर त्वचेपर्यंत एक वाट किंवा एक मार्ग तयार होतो, त्यामुळे त्या ठिकाणी वारंवार पू येणं, सूज येणं, ओलसरपणा राहणं किंवा वेदना होणं अशी लक्षणं दिसतात. मात्र अनेक वेळा या तिन्ही आजारांची जी सुरुवातीची लक्षणं असतात ती एकमेकांसारखी वाटू शकतात. त्यामुळे स्वतःच औषधं घेण्यापेक्षा किंवा लाजेपोटी त्रास सहन करण्यापेक्षा जर वेळेत आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेतला तर तो अधिक योग्य ठरेल. आणि सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास योग्य औषधोपचार किंवा आहारविहारातील बदल आणि आवश्यक ते उपचार करून हा त्रास हा सहज नियंत्रणात देखील आणता येऊ शकतो.
2: आणि म्हणूनच श्रोते हो, अशा जुनाट आजारांपासून किंवा व्याधींपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54.
3: खरं तर मुळव्यात फिशर आणि फिस्चुला या आजारांमध्ये आपल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा खूप मोठा वाटा असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात जेवणाच्या अनियमित वेळा, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, अति तिखट आणि तेलकट अन्न, कमी पाणी पिणं, व्यायामाचा अभाव आणि तास

0: तासन तास बसून काम करणं यामुळे सर्वप्रथम पचन बिघडतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. हीच बद्धकोष्ठता पुढे जाऊन मूळ व्याध, फिशर किंवा इतर गुदमार्गाच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. याशिवाय शौचाची इच्छा होऊनही ती वारंवार दाबून ठेवणं, शौचाच्या वेळी खूप जोर लावणं, बराच वेळ टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसणं, सतत प्रवास किंवा लठ्ठपणा, गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा ताण हे देखील महत्वाची कारणं ठरू शकतात. हे आजार टाळण्यासाठी काही साध्या सवयी बदलल्या तरी पुरेशा असतात. रोज पुरेसं पाणी प्या, आहारात फळं भाज्या, सॅलेड्स, कडधान्य आणि ज्वारी बाजरी सारखे फायबरयुक्त धान्य समाविष्ट करा. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणं आणि पुरेशी झोप घ्या. शौचाची इच्छा कधीही दाबून ठेवू नका आणि टॉयलेटमध्ये अनावश्यक वेळ बसणं टाळा. जर गुदमार्गाला वेदना किंवा सूज असेल तर कोमट पाण्याचा सिट्स बाथ घेतल्याने आराम मिळू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शौचाच्या वेळी रक्त पडणं किंवा तीव्र वेदना होणं हे कधीही नॉर्मल समजून दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी उपचार घेतल्यास हे आजार औषधांनीच बरे होऊ शकतात, पण उशीर केला तर मग क्षारसूत्र किंवा इतर शस्त्रक्रियेची सुद्धा गरज भासू शकते.
1: म्हणूनच श्रोते हो, पाईल्स, फिशर, फिशुला यांसारख्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8300 8 54 8 54 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्येन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
6: नमस्कार.
5: डॉक्टर, सांधेदुखीचं निश्चित निदान होणं गरजेचं आहे असं आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं, पण प्रामुख्यानं कोणती कारणं आहेत त्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने आपल्याला दिसतं?
6: जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सांधेदुखीचा त्रास असेल तर बऱ्याच वेळेला तात्पुरती वेदनाशामक औषधे किंवा उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे उलट सांधेदुखीचा त्रास हा वाढत जात असतो. पण सांधेदुखी नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर सांधा एकत्रित येतो त्यावेळेला तिथे कडेने कुर्च्या असतात, त्या लिगामेंटची हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं असतं. दोन हाडं एकमेकांनी गाद्यांनी वेगळी झालेली असतात, त्या गादीची झीज झाली तरी प्रॉब्लेम होत असतो. वरचा जो सांध्यांचा भाग आहे त्याच्यावरती आवरण असतं, त्याच्या आतमध्ये सायनोवेल फ्लुइड असतं ज्याला आपण बोली भाषेमध्ये वंगण असं म्हणत असतो. हे वंगण कमी झालं तरी त्रास होतो, वरच्या आवरणाला सूज आले तरी त्रास होतो. सांध्यांच्या कडेने तैलग्रंथी असतात, त्याची जर सूज असेल तरी सांधा दुखतो. ज्यांना टीबी झाला असेल सांध्यांचा त्यांच्यामध्ये हा त्रास जाणवतो. वेगवेगळे इन्फेक्शन असेल तरी सांधे दुखतात. म्हणजे सांधेदुखी होण्यामागे पहिली ही रचना विकृती आणि दुसऱ्या आजारांमुळे होणारा सांध्यांवर बदल.
5: बरोबर.
1: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390 90 20 23 8390 90 20 23 8390902023.
5: तर डॉक्टर, आत्ता तुम्ही एवढी कारणं सांगितलीत की कशामुळे सांधेदुखी होऊ शकते, तर त्याच्यात अजून पण काही आपल्याला लक्षणं सांगता येतात का?
6: प्रामुख्याने कसं आहे, प्रामुख्याने संधिवात किंवा सांधेदुखी म्हणजे संधिवात हे पहिला आजार आपल्या डोळ्यासमोर येतो. 40 नंतर तर बहुतांश जणांना गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो किंवा हिप जॉईंटच्या ठिकाणी ऑस्टियोआर्थरायटिस ज्याला असं म्हणलं जातं तो मोठ्या प्रमाणात असतो. काहींना आम वाताचा त्रास असतो. लहान मुलांना जनरली सांधेदुखी होते. वयाच्या 10 वर्षानंतर पुढे 10 ते 25 ह्या वयोगटात होणारा जो सांधेदुखीचा त्रास असतो त्याला रुमॅटिझम

0: किंवा आमवात आयुर्वेदाने जे म्हणलेलं आहे असे कितीतरी पेशंट दिसणारे असतात. आयुर्वेदाने वात रक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. कितीतरी अॅलोपॅथिक नुसार सांगितले गेलेले आजार हे आयुर्वेदानुसार जो वातरक्त व्याधी सांगितले त्याच्यामध्ये येत असतात, ज्याचा परिणाम हा सांध्यांवर प्रामुख्याने होत असतो. मग ज्याच्यामध्ये तुमचा गाऊट असू देत, रुमॅटिक आर्थरायटिस असू देत, स्क्लेरोडर्मा सारखे आजार असू देत, एसएलई सारखे ऑटोइम्युन डिसीजेस असू देत, कितीतरी ऑटोइम्युन डिसीजेस असे आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे की ज्याचा सांध्यांवर, पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या आजारांचा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सांध्यदुखी लक्षण दिसते. कितीतरी आजार सार्वधिक असे आहेत की ज्याच्यामध्ये सांध्यदुखी लक्षण असतं, म्हणजे ज्यांना जुनाट ताप आहे, वर्षानुवर्ष ताप आहे, म्हणून सांधे दुखत आहेत. सांध्यांच्या रचनेमध्ये बदल नसतो पण सांध्यदुखी दिसत असते. बऱ्याच जणांना चिकन गुन्ह्या होऊन गेलेला असतो, डेंग्यू असतो होऊन गेलेला 2-3 वर्षापूर्वी, नंतर सांधे दुखायला लागलेले असतात. आणि अशा चिकन गुन्ह्या किंवा डेंग्यूमुळे ज्यांना सांधेदुखीचा, पाठ कंबर दुखीचा त्रास आहे, अशा पेशंटमध्ये फक्त सांधेदुखी म्हणून ट्रीटमेंट करून उपयोग नाही. तर जोपर्यंत आपण ज्वरासाठी म्हणून ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत असे पेशंट पूर्णतः बरे होत नाही. काहींना पचनाशी संबंधित त्रास असतो म्हणून सांधे दुखतात, काहींचा हिमोग्लोबिन कमी असतो, पांडू सारखा आजार असतो म्हणून सांधे दुखी असते. असे 40-45 आजार आयुर्वेदाने सांगितलेत की ज्याच्यात सांध्यांच्या रचनेत बदल नसतो पण सांधेदुखी लक्षण दिसत असतं. त्यामुळे कोणत्या कारणांनी सांधेदुखी आहे ह्याचं निदान करून जर प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेतले तरच तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होऊ शकते.
1: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023.
1: डॉक्टर, तुम्ही या भागामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने कशात दिसतं याविषयीची खूप चांगली डिटेलमध्ये माहिती दिलीत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:50 झाली आहेत. आता आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
5: आयुर्विश्व आयुर्विश्व
6: आयुर्विश्व हेल्थ केअर,
7: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
9: श्रोते हो, नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत बोलायला. डॉक्टर विश्वास सर, नमस्कार.
10: नमस्कार.
9: सर, आयुर्विश्वमध्ये अनेक प्रकारचे पेशंट येत असतात, आपण अशा काही पेशंटचे अनुभव ऐकतोय, बघूया आज कोण बोलणार आहे.
11: माझं नाव लेले, मी पुण्यामध्ये सिंहगड रोडला राहते, धायरी फाट्याच्या जवळ. 3-1 वर्षापासून मला गुडघेदुखीचा त्रास होता आणि ऑपरेशन सांगितलेलं होतं पण नी रिप्लेसमेंटचं, पण मला ते टाळता आलं तर टाळायचं होतं, त्यामुळे मी जरा शोधामध्येच होते की दुसरं कुठली पॅथी मला जमेल किंवा नाही. त्यामुळे मी इथे नाडी चिकित्सेच्या दवाखान्यामध्ये आले, डॉक्टर घाटगेंना भेटले. त्यांनी मला ॲश्युरन्स केला की या आयुर्वेदिक उपचारामुळे तुमचं ऑपरेशन नक्की टळेल. त्याप्रमाणे मग मी ती औषधं सुरू केली. जवळपास 6 महिने रेग्युलरली औषध घेतली, त्यांनी दिलेलं तेलही लावलं आणि त्यांनी दिलेले सर्व काही पथ्य वगैरे होती ती पण पाळली. आणि आत्ता मला इतका फरक जाणवतोय की मला असं वाटतंय बहुतेक करून माझं ऑपरेशन टळणार आहे. मुख्य म्हणजे मला जो कॉन्फिडन्स गेला होता कुठेही जायचा फिरायचा, तो कॉन्फिडन्स माझा परत आलाय. आणि या स्टेजला तर मला खात्री आहे की मला नक्की भरपूर चालता येईल आणि माझं ऑपरेशनही टळेल. यास्तव डॉक्टर घाटगे आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार.
9: सो श्रोते हो, आपण आता ऐकलेले मॅडम यांनी सांगितलेली त्यांची केस.
10: ताईंना म्हणजे मेनली ऑपरेशन टाळता येईल का या दृष्टीने त्या प्रयत्न करत होत्या आणि काही आयुर्वेदिक सारख्या औषध उपचारांनी मदत होईल का या अनुषंगानेच मला भेटायला आलं होतं. सर्वप्रथम तपासणी केल्यानंतर जाणवलं की गुडघ्यांमध्ये झीज आहे आणि त्यांना चालताना उठताना बराच गुडघेदुखी सारखा त्रास होणं किंवा गुडघ्यांमधून कटकट आवाज येणं या प्रकारच्या समस्या होत्या. एकतर प्रकृतीमान चांगलं होतं, वजन जास्ती नव्हतं आणि नाडी परीक्षेनुसार निदान केल्यानंतर बाकी प्रकृती चांगली होती, पण वात दोष वाढलेला होता आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करायची ठरवली आणि त्यांना ऍश्युरन्स पण दिला की नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकेल.
9: श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं 11:00 ते 7:00 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, BP, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844

0: 844-844-9960 844-844-9960 844-844-9260 लक्षात ठेवा 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. सो डॉक्टर, आज तुम्ही म्हणाला तसं आणि लेले मॅडमनी पण सांगितलं की त्यांना किती आराम मिळालाय.
1: या ठिकाणी काय होतं की आयुर्वेदीय ग्रंथामध्ये जे तत्व मांडलेलं आहे याचा विचार करणं खूप गरजेचं असतं की बऱ्याचदा जेव्हा रुग्णांमध्ये वातवृद्धी होते तेव्हा अस्थिधत्तुक्षय होतो. आजकालच्या याच्यामध्ये प्रामुख्याने त्याचा गुडघ्यांवर परिणाम होतो. गुडघ्यांमध्ये झीज होणं, गुडघ्याच्या सांध्यांमधील अंतर कमी होणं हे वातवृद्धीशी निगडीत असतं. त्यामुळे ट्रीटमेंट पार्टमध्ये आम्ही प्रामुख्याने सर्वप्रथम ताईंच्या बाबतीत वातशमन करणारी औषधं आणि त्याचबरोबर अस्थिपोषक औषधं यांचं योजना केली. त्यांनी खूप सुंदररित्या फायदा झाला. तर एक ठिकाणी आपण जे गुडघ्यांची झीज होण्यामागील मूळ कारण आहे वातदोष त्याला कमी करणारी औषधं दिलीच, पण अस्थिपोषक म्हणजे अश्वगंधा, शतावरी, बलामूळ, अर्जुनसाल यांसारख्या वनस्पतींचं मिश्रण आणि काही आयुर्वेदीय औषधोपचार त्यांच्यासाठी चालू केले त्यामुळे खूप सुंदररित्या फायदा झाला. या ठिकाणी मी गोष्ट नमूद करतो की बरेचसे रुग्ण कॅल्शियमच्या गोळ्या किंवा मल्टीव्हिटॅमिन्स घेत असतात पण त्याचं संपूर्ण शोषण होत नाही, कुठेही अस्थिधातूला पोषण पूर्णपणे मिळत नाही. पण वेरॅज ही आयुर्वेदीय औषधं ही ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचं संपूर्ण शोषण होऊन त्यांच्या सांध्यांना बळकटी यायला मदत होते, ज्याच्यामुळे ताईंसारख्या केसेसमध्ये गुडघेदुखी थांबायला मदत होऊ शकते.
0: गुडघेदुखीवरती आयुर्वेदिक औषधं आयुष हेल्थ केअरनं जी संशोधित उपचारांनी तयार केलेली आहेत ती कशी उपयोगी पडतात, श्रोते हो 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं 11 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960 844-844-9260 लक्षात ठेवा 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर.
4: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
5: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
4: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
5: मग चालते की
6: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
7: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: नैमिषारण्य, पृथ्वीवरचं सर्वात पावन क्षेत्र. एकदा सृष्टी निर्मितीनंतर ब्रह्मदेव विश्रांती घेत असताना सारे ऋषीमुनी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी विचारलं,
5: हे जगतपिता, पृथ्वीवर सर्वात पवित्र भूमी कोणती? आम्ही जिथे जपजाप्य करावं, तपश्चर्या करावी आणि आयुष्य सार्थकी लावावं अशी कोणती जागा आहे?
4: ब्रह्मदेवांनी तेव्हा एक मनोमय चक्र निर्माण केलं आणि ते म्हणाले, हे चक्र आता मी सोडतो, ते पृथ्वीवर गरगरत जिथवर जाईल तिथवर तुम्ही सगळे जा. ते जिथं थांबेल ती भूमी ही सर्वात पवित्र, समाधान देणारी आणि शांती देणारी भूमी असेल.
5: मग ते चक्र गरगरत निघालं. सगळे तपस्वी त्या चक्रामागे निघाले. चक्र फिरता फिरता एका दाट वनराईत थांबलं. ती वनराजी, ते अरण्य म्हणजे नैमि

0: असे अरण्य.
1: कुणी असंही म्हणतात की या अरण्यात वासुदेवानं एका निमिषात सर्व दैत्यांचा संहार केला म्हणून हे नैमिषारण्य.
0: आणि कुणी असंही सांगतात की निमिष नावाच्या ऋषींनी पूर्वी त्या अरण्यात तपस्या केली होती म्हणून ते अरण्य नैमिषारण्य.
1: या अरण्याच्या भूमीनं अतिप्राचीन काळापासून कितीतरी रोमहर्षक घटना पाहिल्या आहेत. एकदा दक्ष प्रजापती नैमिषारण्यातल्या ऋषीमुनींना भेटण्यासाठी आले. त्यावेळी तिथे ऋषींचे मेळे तर होतेच, पण काही देवपुरुषही होते. दक्ष प्रजापतींना पाहून सगळेच आनंदित झाले आणि त्यांनी दक्षांची प्रेमानं विचारपूस केली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारा फक्त एक देवपुरुष होता, शिवशंकर. त्यांनी दक्षांकडे लक्षच दिलं नाही. या अपमानाचा सूड म्हणूनच पुढे कणखल क्षेत्रात दक्षांनी यज्ञ केला तेव्हा शिवाचा जाणीवपूर्वक अपमान केला असं सांगतात.
0: रामायण काळातही या पवित्र भूमीवर देवांची पावलं उमटली. रावण वधानंतर लंकेला परतलेल्या रामचंद्रांनी सीता त्याग केला आणि सीता वाल्मिकींच्या आश्रमात जाऊन राहिली. तिथं तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला, लव आणि कुश. काही काळानं रामानं अश्वमेध यज्ञ केला, तो नैमिषारण्यात. तिथेच लवकुशांकडून त्यांनी त्या मुलांचं जन्मरहस्य ऐकलं. तिथेच वाल्मिकींनी सीता परमशुद्ध असल्याचा निर्वाळा दिला आणि तिथेच सीतेनं अखेर पृथ्वी मातेच्या कुशीत कायमचा आसरा घेतला.
1: आजही भग्न झालेल्या स्थितीतलं जानकी कुंड नैमिषारण्यात त्या करुण कातर भव्य शोककथेची आठवण करून देत मागं उरलंय.
0: अर्थात नैमिषारण्यात असा देवतांचा वास काही काळ झालेला असला तरी आज हे क्षेत्र प्रसिद्ध आहे ते देवी पराशक्तीच्या ललितेच्या मंदिरामुळे. दूर दूरचे भाविक इथे देवीच्या दर्शनाला येतात आणि तिच्या वेगवेगळ्या रूपांची स्तुती गातात.
2: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
0: नैमिषारण्य म्हणजे आजचा लखनौ शहराजवळचा निमसर गावाचा परिसर. हा परिसर देवस्थानांनी गजबजलेला आहे. भूतेश्वर महादेव, हनुमान, ब्रह्मावर्त सरोवर, व्यास मंदिर आणि इतरही अनेक पवित्र स्थानं इथं आहेत. पण गोमतीच्या किनाऱ्यावर असलेलं ललिता देवीचं मंदिर मुख्य मानलं जातं.
1: ललिता देवी म्हणजे रूपधारी पराशक्ती. शक्ती तत्वामध्ये अनेक अवस्था, अनेक पायऱ्या आहेत असं मानलं जातं. पराशक्ती ही चौथी पायरी. केनोपनिषदात उमा हैमवती ही पराशक्ती देवांसमोर प्रकट झाल्याची कथा आहे.
0: असं सांगतात की देवासुरांच्या युद्धात एकदा देवांना विजय मिळाला तेव्हा देवांना स्वतःच्या पराक्रमाचा फार गर्व झाला. ब्रह्मदेवाला मात्र ही गोष्ट रुचली नाही. त्यानं देवांनाही अगम्य असं एक रूप, यक्षरूप धारण केलं आणि तो देवांसमोर आला.
1: ते ब्रह्मतत्व इतकं गूढ रूपात होतं की देवांना त्याचं रहस्य कळेना. हे काय आहे, कोण आहे, त्यांनी अग्नीला पुढे केलं.
0: अग्निसमोर ब्रह्मतत्वानं एक गवताची काडी टाकली. जाळून दाखव, ते म्हणाले. अग्नी हसला, पण काय आश्चर्य, त्याला ती साधी गवताची काडी जाळता येईना. मग वायू पुढे आला. हलव ही काडी, ब्रह्म त्याला म्हणाल. वायूला अग्निसारखंच पराभूत होऊन परतावं लागलं. शेवटी आला इंद्र, देवराज. त्याला पाहून तर ते यक्ष स्वरूप गुप्तच झालं. सगळे देव गोंधळून काहीसे भयभीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा तिथे प्रकट झाली एक दिव्य शक्ती.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.
1: ती म्हणाली, मी शक्ती देवता. माझ्या इच्छेखेरीज तुम्हाला काहीही करता येणार नाही. माझ्यामुळेच सृष्टीतल्या सर्व गोष्टी घडून येतात हे ध्यानात ठेवा.
0: देव मग तिला शरण गेले आणि त्यांनी तिची स्तुती गायली. ही पराशक्ती नैमिषारण्यात कशी आली याची एक कथा आहे. कथा फार प्राचीन काळी.

0: घडलेली, देवलोकातली. शिवमहेश्वर तेव्हा कैलास पर्वतावर पूर्ण विरक्त होऊन तप करत बसले होते आणि सगळा देवलोक चिंतेत पडला होता. असुरांचं बळ वाढत होतं आणि देवसैन्याला एका उत्तम सेनापतीची गरज होती. कोण तारणार, कोण येणार मदतीला, कोण? अशा कुमाराचा जन्म शिवशक्तीच्या एकत्र येण्यातूनच फक्त शक्य आहे.
1: पण शिवशंभू तर कैलासावर तपश्चर्येत मग्न आहे. पुढच्या भागात पाहूया कोण उतरवणार त्यांची समाधी. महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
2: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
0: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
3: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
5: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ऐकूया कोल्हापूर दर्पण.

श्रोते हो नमस्कार. डोळ्याला अपायकारक लेझरसह कार्बन डायऑक्साईड स्मोकरला गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्यात येणार आहे. याचा वापर केल्यास मंडळासह मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला. आवाज मर्यादेचं पालन करणं बंधनकारक आहे. त्याचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळांसह साऊंड व्यावसायिक चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. राज्यात कोतवालांची रिक्त 2912 पदं भरली जाणार आहेत. 30 नोव्हेंबरपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळांमधील पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पवित्र पोर्टलद्वारे वर्ग 3 संवर्गातील 2421 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं राज्यातील शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार या प्रक्रियेत शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीची पाठ्यपुस्तकं नव्याने तयार केली जाणार आहेत, अशी माहिती बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिली.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर एफआयएच हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअप सोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवं

उन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल

या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुंटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात कालिका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 हून अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. जेईई मेन, नीट किंवा UGC नेट अशा परीक्षांच्या उत्तर तालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची NTA ची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA ने फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं, असंही NTA ने नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल PM कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. PM कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचावफळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत तुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी

0: चीनच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहेत. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चू शियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्यप्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन. आणि पीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर एफआयएच हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड सोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप. 8:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मुक्तिसुख हे विषय सुखापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असत, आणि हे सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाधी होय। समाधी लावून जे मुक्तिसुख मिळवायचं असतं ते स्वावलंबी असतं। विषय सुखात ज्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थांचा म्हणजे विषयांचा आलंब घ्यावा लागतो, त्याप्रमाणे मुक्तिसुखात नसतं। गाढ निद्रेत माणसाला जे विषयातील द्वंद्वातीत असं निरालंबी सुख मिळतं, त्याच प्रकारचं सुख समाधी अवस्थेमध्ये साधकाला प्राप्त होतं। विषय सुखात सुख क्षणिक आणि फारच परावलंबी असल्यामुळेच योगीजनांनी या सुखाचा त्याग केला आणि स्वरूप प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला। या मार्गाने जाणारा साधक आपलं मन अंतर्मुख करून अभ्यासानं स्वरूपात विरवून टाकतो। अशा रीतीनं जी समाधी साधली जाते

तिच्याद्वारा साधक काही काळ सुखरूप होऊन राहतो आणि त्यालाच मुक्तिसुख किंवा समाधीसुख असं म्हणतात. योगमार्गानं किंवा व्यतिरेकाच्या ज्ञानमार्गानं जाऊन समाधीद्वारा हे सुख अनुभवायचं असतं. परंतु या मार्गात अडचण अशी की जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंतच तो सुखरूप होऊन राहतो. पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून व्युत्थान झालं की तो सुखाला मुकतो. आणि म्हणूनच बद्धाचं विषय सुख किंवा सिद्धांचं मुक्तिसुख या दोहोंच्या पलीकडे असणारं श्रेष्ठ तम असं जे भक्तिसुख किंवा प्रेमसुख तेच संतांनी आपलंस केलं. हे सुख प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामानं मिळणारं प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधी सुखापेक्षा वेगळं आणि आगळं असं आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो तर नामानं नामधारक ब्रह्मरसाचं अखंड पान करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावी है. आता नामसंकीर्तनानं जे प्रेमसुख मिळतं त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. विश्वातील प्रत्येक वस्तू ही आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते हे विज्ञान आपल्याला सांगतं. प्रत्येक वस्तूमध्ये जे परमाणू आहेत, जे अणुरेणू आणि रसरेणू आहेत, ते त्या वस्तूत विशिष्ट पद्धतीनं, विशिष्ट गतीनं आणि विशिष्ट दिशेनं हेलावत असतात, स्पंद पावत असतात, व्हायब्रेट होतात. या स्पंद होण्याच्या पद्धतीत, गतीत आणि दिशेत विशिष्ट कारणामुळं फेरफार झाला तर त्या वस्तूचं रूप आणि स्वरूप पालटतं. ज्याला आपण लोखंड म्हणतो त्या लोखंडात असणारे अणू, रेणू आणि रसरेणू एका विशिष्ट पद्धतीनं स्पंद पावत असतात आणि त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते. जर का एखाद्या विशिष्ट प्रक्रियेनं त्या लोखंडातील अणुरेणूंची फिरण्याची गती उलटवता आली, म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरवता आली, तर लोखंडाचं सोनं होतं. किमयागार लोखंडाचं सोनं करतो किंवा परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं याचं कारण हेच आहे. त्याप्रमाणे संथपणे वाहणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखाद्या माणसाला जर अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अशावेळी त्याचा चेहरा लालबुंद होतो, देह थरथर कापू लागतो, डोळे लाल होतात आणि त्याला धड बोलताही येत नाही. अशा माणसाचं रक्तसुद्धा विषारी बनतं. जर एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचलं तर तो प्राणी प्राणास मुकतो. अतिक्रोधाला बळी पडणारी माणसं रोगी होतात याचं कारण हेच. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, खवळल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. थोडक्यात असं की विशिष्ट कारणांमुळं विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण झाल्या तर पदार्थात किंवा माणसात परिवर्तन होतं, ही गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केलेली आहे. अखंड नामस्मरणानं नेमकं तेच होतं. वास्तविक जीव हा ज्ञानरूप आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप होय. ज्ञानरूप जीवाला आनंद स्वरूपाची कळत किंवा नकळत जाण आहे, पण त्याचा भोग मात्र नाही. जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी माणूस आयुष्यभर खूप धडपड करतो आणि शेवटी थकून जातो. एखादा कुत्रा स्वतःची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ती जवळ असून सुद्धा त्याला मिळत नाही. शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशः स्वतःच्याच भोवती फिरू लागतो आणि अंती श्रांत

0: होऊन जमिनीवर पडतो, अशीच अवस्था माणसाची झालेली आहे. जवळ असलेला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो, संसार चक्रात भ्रमण करू लागतो आणि शेवटी भोवळ होऊन, निराश होऊन एक दिवस मरून पडतो. क्षीरसागरात देवदत्त्याने मंथन केलं आणि त्यातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आले. त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्य सागरात विकाराच्या रवीनं मंथन घडतं तेव्हा त्यातून विष बाहेर पडतं आणि जीवन दुःखरूप होतं. उलट नामाच्या प्रेमाच्या रवीनं जर तिथं मंथन झालं तर त्यातूनच अमृत बाहेर येतं आणि जीवन सुखरूप होतं. तात्पर्य असं की आनंद जवळ आहे आणि तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन हाच होय. नामाच्या उच्चारानं सत्ताज्ञानात देहाला व्यापून टाकणाऱ्या ज्ञानघन चैतन्याच्या विलक्षण लहरी, डिवाईन व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्याची परिणिती ज्ञानात आनंद व्यक्त होण्यात होते. म्हणून हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात ज्ञानेश्वर माऊलींनी मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा असं मोठ्या खुबीनं ही प्रक्रिया सांगितलेली आहे. दह्याच्या पोटात मंथनापूर्वी लोणी असतं पण ते अव्यक्त, अदृश्य, निराकार आणि निर्गुण असतं. पण त्याचं मंथन केलं जातं तेव्हा या दह्याच्या आतून ते व्यक्त, साकार आणि सगुण होतं. त्याचप्रमाणे या देहाच्या भांड्यात सत्ताज्ञानाचं म्हणजेच ज्ञानघन चैतन्याचं दही आहे आणि या चैतन्याच्या आत पोटात आनंदाचं लोणी आहे. पण हा आनंद सत्ताज्ञानात लोण्यासारखा नुसता आहे, म्हणजेच तो अव्यक्त, अदृश्य, निराकार आणि निर्गुण आहे. नामाच्या रवीनं, उच्चारानं, घोषानं, संकीर्तनानं या सत्ताज्ञानात मंथनाला सुरुवात होते. चैतन्याच्या लहरीच्या लहरी नामोच्चारानं ज्ञानघन चैतन्यात निर्माण होऊ लागतात. दिव्य नामानं या ज्या अद्भुत चैतन्याच्या लहरी निर्माण होतात त्यांनी ज्ञानाच्या आतून पोटातून गोविंद म्हणजे प्रेमानंद नामधारकाला व्यक्त, दृश्य, साकार आणि सगुण होतो. नामधारक ज्ञानाच्या विटेवर कृष्णानंदाला म्हणजेच प्रेमानंदाला उभं करतो आणि या प्रेमसुखाचं लोणी अखंड सेवन करून जीवनामध्ये आनंदाची दिवाळी साजरी करतो. हा आनंद ज्या वेळेला सुरुवातीला साधकाच्या अनुभवाला येतो त्यावेळी त्याची विलक्षण अवस्था होते. त्याचा चेहरा आरक्त होतो, देहावर रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हा आनंद स्थिर झाला आणि शरीरात मुरला की तेच प्रेमसुख किंवा भक्तिसुख होय. हे प्रेमसुख भोगण्यासाठी संत मुक्तीचा आव्हेर करतात आणि देवाजवळ पुन्हा पुन्हा जन्म मागतात. माऊली म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येर माणूसुण भांब लौकिक भागू. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिव समर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या आवाजामधलं हे गीत ऐकूया.

0: श्यामा चित्तार यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 9 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार या कार्यक्रमात लजीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. सुरुवातीला लोफर या चित्रपटातलं गाणं ऐकूया. आनंद बक्षी यांचं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलंय. स्वर लता मंगेशकर यांचा आहे.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: रवी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांचा आवाज आहे. आंखें चित्रपटासाठी गीतकार आहेत साहिर लुधियानवी.

0: मोहब्बत कभी कभी।
1: आशा या चित्रपटातलं गीत ऐकूया। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत नियोजन आहे। गीतकार आहेत आनंद बक्षी, गायिका लता मंगेशकर।

मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ऐकूया, आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. मेरे हम सफर या चित्रपटातलं.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगुल स्वरात आनंद बक्षी यांचं हे गीत आहे आया सावन झुमके या चित्रपटातलं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 9:30 झालेली आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, उमंग.

0: में हुआ। आज वो फिरंगी महल लखनऊ के कब्रिस्तान अनवारे बाग में दफन है।
1: श्रोताओ, अभी आपने सुना कार्यक्रम हसरत मोहानी, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत को
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग।
4: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी।
9: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
10: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
11: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
12: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
11: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
13: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे, नको काय म्हणतेस?
14: तात्या, त्याचं दात लय बाध आहेत।
13: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात।
14: मग चालते की?
15: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
4: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मिश्र संगीत। ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
16: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
17: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
18: जाणकार बना, सतर्क रहा।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ग दि माडगुळकर यांचं बालगीत ऐकूया. आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे. संगीत दिलंय वसंत पवार यांनी.

लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत ऐकूया. रचना शांता शेळके यांची आहे, संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे कोळी गीत आपण ऐकलं, शांता शेळके यांचं. आवाज होता लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांचा.
1: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात या सोमवारी आपण ऐकणार आहोत महेश टोपले यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता सुधीर मोघे यांची रचना ऐकूया। राम पाठक यांचं संगीत आहे, गायक जितेंद्र अभिषेकी।

सुधीर मोघे यांची ही रचना होती. आवाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते होता शेवटी सैराट या चित्रपटातलं गाणं ऐकूया. आज संगीतकार आणि गायक जोडी अजय अतुलपैकी अजय गोगावले यांचा वाढदिवस आहे. याच चित्रपटातलं त्यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया. त्यांच्यासोबत गायक कलाकार आहेत चिन्मयी श्रीपदा आणि सहकारी. चित्रपट सैराट.

0: याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
1: श्रोतेहो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत

0: अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो 11-12 या वेळेत ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 10:30 झालेली आहेत. आता इंद्रधनू या कार्यक्रमात अवयवदान याविषयी माहिती आणि काही अनुभव ऐकूया.
0: श्रोते हो इंद्रधनू या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यातून अवयवदानाचं महत्व पटवून दिलं जातं आणि या संदर्भात जनजागृती केली जाते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी आपण छोटी मोठी मदत करणं हे तर माणुसकीचं लक्षण आपण मानतो, पण आपल्या शरीराचा एखादा अवयव देणं आणि यातून त्या घेणाऱ्या व्यक्तीला जीवनदान मिळणं ही तर किती मोठी गोष्ट असते. जिवंतपणी तर झालंच, पण मृत्यूनंतरही हे केलेलं अवयवदान त्या गरजू रुग्णासाठी नवसंजीवनी देणारं ठरत असतं. आपल्या देशातही 3 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. यंदाचं हे याचं 16वं वर्ष. यानिमित्तच जुगजुग जिओ हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश हाच आहे की याबाबतीतले लोकांच्या मनामधले गैरसमज दूर करणं आणि देणाऱ्याची ही बहुमोल देणगी घेणाऱ्यासाठी किती अमूल्य ठेवा ठरू शकते, बनू शकते, हेच सामान्यांना पटवून देणं. आता याचसाठी आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आपण असे काही अनुभव ऐकणार आहोत की ज्यांनी अवयवदान केलं आहे आणि काहींनी हे स्वीकारलेलं आहे. पण त्याआधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया की ही अवयवदानाची संकल्पना नेमकी काय आहे ते. याबद्दल आपल्याला सांगतायत भूलशास्त्रतज्ञ डॉक्टर किरण भिंगारडे.
2: नमस्कार. तर अवयवदान ही संकल्पना अशी आहे की अवयवदान 2 प्रकारे किंवा दान करता येतात. एक तर शरीर पूर्ण मृत झाल्यानंतर अवयवदान करता येतं, म्हणजे त्यातले प्रकार आहेत नेत्रदान किंवा देहदान. कारण पेशंटचा त्यावेळी मृत्यू झालेला असतो, त्यामुळे त्याला कुठलीही वेदना नसते किंवा संवेदनाही नसतात. ज्या वेळेला नेत्रदान करतात त्यावेळेला तो कॉर्निया हा जो भाग आहे तो ट्रान्सपरंट असतो, त्याच्यावर तो बसवला जातो आणि त्याला दृष्टी परत येते. हा झाला नेत्रदानाचा संकल्प. आणि दुसरा देहदानाचा संकल्प म्हणजे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जर त्यांच्या नातेवाईकांनी किंवा त्या पेशंटनं स्वतः जर कसं लिहून दिलं असलं की माझा देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला मी दान करत आहे, तर तो त्या पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मेडिकल कॉलेजला कळवावं लागतं आपल्या जवळच्या, तर त्यांचे लोक येतात आणि त्या पद्धतीने त्यांचा पुढचा सगळा जो शास्त्रीय दृष्टिकोनातून भाग आहे तो केला जातो की जेणेकरून ते मृतदेह साधारणपणे 2 वर्ष तरी कुठलाही त्याच्यात क्रिया घडत नाही, जसं आहे तसं या तसं ते शिल्लक राहतं. त्या पद्धतीने तिचं पूर्णपणे संकल्प राहतो आणि त्यामध्ये त्यांना ते विद्यार्थी त्या शरीरावर त्यांचे त्यांचे अनॉटॉमी वगैरे सगळं शिकून घेतात, त्याला देहदान म्हणायचं. आणि काही दान असतात ते मनुष्य जिवंत असतानाच करू शकतो. तर त्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपलं रक्त हे सुद्धा एक अवयवच आहे,
3: बरोबर,
2: जो न्यूट्रिशन प्रत्येक पेशीला पोहोचवतो, म्हणजे अन्नाचा पुरवठा करतं आणि ऑक्सिजनचा आणि पुरवठा करत असतं. तर हा रक्तदानाचा कार्यक्रम कोणीही माणूस जिवंत असताना करू शकतो आणि त्याप्रमाणे म्हणजे हा एक भाग झाला की आपल्याला माहित आहे की. पण काही वेळेला काय होतं की पेशंट अशा स्थितीत येतो की त्याचा मेंदू मृत झालेला असतो, बाकीचं सगळं शरीर म्हणजे हृदय, फुफ्फुस, किडनी आणि बाकीचे सगळे अवयव त्याचे मृत झालेले नसतात, त्याला ब्रेन डेथ म्हणतात. आणि ब्रेन डेथ झालेला माणसाचा जो बाकीचा सपोर्ट असतो म्हणजे हृदयासाठी, फुफ्फुसासाठी, फुफ्फुसासाठी म्हणजे त्याला कृत्रिम श्वास द्यायसाठी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेला असतो आणि हृदयाची क्रियासंधी चालावी म्हणून त्याला बाकीचे आयनोट्रॉपिक सपोर्ट असतात किंवा वाजपे

सारखे सपोर्ट टाकतात, कसल्या औषधं देऊन ते तो रुग्ण राहतो. पण मेंदू मृत असल्यामुळं त्याचा सपोर्ट हा काढला की तो 100% त्याचा मृत्यू असतोच. म्हणजे ब्रेन डेथ हा इरिव्हर्सिबल आहे. ज्या वेळेला ऍक्सिडेंट होतो किंवा काही कारणामुळे मेंदू काम करायला थांबतो पण बाकीचा सगळ्या अवयव जे चांगले असतात त्यावेळेला हा सपोर्ट काढला की पुन्हा ते चांगले असलेले अवयव सुद्धा मृत अवस्थेत जातात, तर त्यावेळेला ही संकल्पना आली की अवयव दान करायला पाहिजे.

0: सपोर्ट काढला की पुन्हा ते चांगले असलेले अवयव सुद्धा मृत अवस्थेत जातात, तर त्यावेळेला ही संकल्पना आली की अवयव दान करायला पाहिजे. कारण ही वस्तू कुठेही बाजारात विकत मिळत नाही, फक्त हॉस्पिटलमध्ये ज्याचा मेंदू मृत झालेला आहे अशा रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी जर तशी संमती दिली तर ते त्यांचे निरनिराळे अवयव दान करता येतात त्यांना. त्याच्यामुळे काय होतं की नाहीतर आता मृत्यू तर निश्चित आहे, कारण ब्रेन डेथ झालेला आहे. तर हे अवयव दान दिल्यामुळे कुणाचं तरी काहीतरी चांगली अवस्था येईल, किंवा ज्यांची किडनी खराब झाली आहे, ज्यांचं फुफ्फुस खराब झालंय, ज्यांचं हृदय सुद्धा कमकुवत झालं खूप, ते चालत नाहीये, आणि ह्याचं मात्र आता एकदम चांगला आहे, दट्टकट्ट आहे, मला बाकीचे कसले आजार नाही, तर हे अवयव त्याला तिथं काढून ते दुसऱ्या रुग्णाला ज्यांना गरज आहे त्यांना दिली जाते. पण ह्या दुसरी संकल्पना कशी आहे की ह्या वेळेला ज्या होणार त्यावेळी हा अवयव दाता झाला, पण अवयव घेणारा कोण हे पण आपण शोधलं पाहिजे. तर ह्याचा शोध अगोदर लागलेला असतो बरं का, म्हणजे त्यांचे समजा किडनी खराब झालेली आहे तर ते पेशंट बऱ्याच वेळेला डायलिसिसला आलेले असतात, त्यांना ते रुग्ण सांगत असतात, ते डॉक्टर सांगत असतात की तुम्हाला आता किडनी इतकी खराब झाली की ती किती वेळा डायलिसिस करायचं, त्याच्यापेक्षा तुम्ही मूत्रपिंडाचं दान कोणाकडलं तरी घेतलं तर मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण आपण तुमच्या शरीरावर करू शकतो, तुम्हाला पूर्वीसारखी किडनीचं काम ते चालू होईल, मग डायलिसिसचा सारखा सारखा तुम्हाला फेरी मारायला लागणार नाही. तर त्याला म्हणायचं अवयव दान. तसे सगळ्या प्रकारचे अवयव देता येतात, म्हणजे स्किन देता येते. पेशंट मृत झालेलाच असतो, तर समजा एखादा भाजलेला पेशंट आहे आणि त्याला लागणार आहे स्किन, स्किन ग्राफ्टिंग लागणार आहे, तर एवढी मोठी स्किन आणायची कोणाची, तर हा ऑलरेडी ज्याचा ब्रेन डेथ झालेला आहे त्याची स्किन देता येते, त्याचं हृदय देता येतं, त्याचे दोन्ही किडनी देता येतात, दोन्ही फुफ्फुस देता येतात, त्याचे काही हाडाचे भाग सुद्धा देता येतात.
1: श्रोते हो, आता या अवयवदानासाठी काही संमती लागते का, इच्छापत्र लागतं का, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याविषयी डॉक्टर काय सांगतायत ते जाणून घेऊया.
0: ह्या सगळ्या प्रोसिजरला बरं का संमती लागते, म्हणजे एक तर तो इसम धट्टाकट्टा असताना तो आपले संमती पत्र लिहून तयार करतो आणि त्यांना संमती पत्र दिलेलं हे सगळ्यांना घरातल्यांना त्याच्या नातेवाईकांना माहिती असावं म्हणून खरं तर त्या दान केलेल्या माणसांना म्हणजे माझं अवयव दान करा असं सांगणाऱ्या माणसांना त्याला जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट त्यांना त्यांच्या घरामध्ये सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे. म्हणजे आजूबाजूच्या माणसांना, त्यांच्या घरातल्या माणसांना, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना समजतं प्रत्येक वेळेला की ह्यांचं काय झालं तर असं असं करता येतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे ती जनजागृती व्हायसाठी त्यांना आपल्या घरात जसे बाकीचे फोटो असतो किंवा टीव्ही लावलेला असतो ते शेजारी जरी लावलं तर ते सगळ्यांना कळतं की ह्यांचं असं असं आहे संकल्प. त्यामुळे ही जनजागृती होणं गरजेचं आहे. साधारणपणे अगदी 4-5 वर्षाच्या बालकापासून ते 60-70 वयाच्या धट्ट्याकट्ट्या माणसापर्यंत बरं
1: ज्याला कोणताही आजार नाही
0: असे लोक किंवा असे पेशंट आपलं अवयवदान करू शकतात. आता ह्यात दुसरी गोष्ट कशी असते की समजा एखाद्याचं अचानक काहीतरी झालं आणि त्याचं काहीतरी ही संकल्पना करायची लिहून जायची राहिलीच आणि जर त्यांच्या नातेवाईकांना समजलं की हा आपला रुग्ण ऍडमिट केलेला आहे हॉस्पिटलमध्ये पण त्याचा ब्रेन डेथ झालाय, आता मृत्यू तर अटळ आहे पण ह्याला डॉक्टरनी दिलेला व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि आयनोट्रॉपी सारखे हृदयासाठी किंवा बाकीच्या क्रिया करण्यासाठी जी शरीराला आवश्यक असलेली औषधं आहेत त्यांचा सगळा सपोर्ट जर काढला किंवा तो कमी झाला किंवा त्याची कार्यक्षमता जर कमी झाली हळूहळू ह्या अवयवांची तर मग काय उपयोगच होत नाही त्या अवयवांचा.
1: बरोबर.
0: तर त्यावेळेला ते डॉक्टर सुद्धा सांगतात की जर ब्रेन डेथ झालेला आहे तर त्याचं जर तुम्हाला कुठल्या तरी रूपानं हा तुमचा रुग्ण अस्तित्वात राहावा या जगात असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जर संकल्पना दिली की संमती दिली की ज्या ह्या पेशंटची पूर्वीची संमती आम्ही घेतली नव्हती पण आमची इच्छा आहे की त्यांना द्यावं आपले अवयव तर तरी सुद्धा करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्याही रुग्णाची स्वतःची कन्सेंट जरी नसली पण त्यांच्या नातेवाईकांनी घरातल्या सर्वांनी जर तशी संकल्पना सांगितली त्या डॉक्टरना की ह्याचं अवयवदान तुम्ही करू शकता आमची संमती आहे तर ते करता येतं.
1: श्रोते हो, आत्ताचा पण भूलशास्त्रतज्ञ डॉक्टर किरण भिंगारडे यांनी आपल्याला अवयवदानाची संकल्पना नेमकी काय आहे ते अगदी छान पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे.

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपले अवयव दान करणं याहून मोठी मानवी भेटवस्तू कदाचित दुसरी कोणतीही नसावी हेच इथं म्हणणं योग्य ठरेल. फक्त हा विचार आपण आपल्या मनात रुजवणं तसंच आपल्या सोबत असणाऱ्या काही लोकांनाही हा विचार पटवून देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे.

0: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात आज आपण अवयवदान याविषयी काही अनुभव जाणून घेणार आहोत. तर आता पहिला अनुभव ऐकूया सचिन केसरकर यांचा.
1: माझं नाव सचिन केसरकर. मला 2016 पासून थोडा त्रास झाला. सुरुवातीला म्हणजे पित्त असल्यासारखं वाटायला लागलं, त्यानंतर अंगात थोडा थकवा आशेकपणा असं थोडी थोडी जाणीव झाली. पण मला माहित नव्हतं की माझा किडनीचा प्रॉब्लेम आहे. आणि 2016 थोडं माझ्या अंगात रक्त सुद्धा कमी झालं, म्हणून मी टेस्ट केली. तर थोडं किराटिन वगैरे वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती मळमळ वगैरे वाढलेली हे माझ्या तेव्हा निदर्शनास आलं. आणि सुरुवातीला त्यांनी 2 दिवस रक्तवाढीच्या गोळ्या वगैरे दिल्या, थोडं मळमळ कमी होण्यासाठी गोळ्या दिल्या, पण काही फरक पडला नाही. त्यानंतर जोशी डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्याकडे मला पाठवलं. मग त्यांनी किडनीच्या टेस्ट केल्या तर त्यात ती किडनी डॅमेज निदर्शनास आली.
2: बरं.
1: परत त्यांनी बायोप्सी करायला सांगितली. त्या बायोप्सीमध्ये तुम्हाला हाय बीपीमुळे किडनी डॅमेज झाली सिद्ध झालं ना त्यावेळेला. माझं त्यावेळेला 37 वय होतं. बायोप्सी केल्यानंतर लक्षात आलं की मला ती हाय बीपीचा त्रास होता 5-6 वर्ष अगोदरपासून, त्याच्यामुळे मला ती किडनी डॅमेज झाली असं त्यावेळेला कळालं. हा, 37 वय असल्यामुळे एवढं लक्षात आलं नाही. रोजचं रुटीन चालूच होतं, पण नंतर नंतर ते जास्तच जाणवा लागलं. त्यावेळेला ते काही डॉक्टर जेडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुमचं किडनी डॅमेज आहे आणि तुम्हाला आता किराटिन पण वाढायला लागले आणि तुम्हाला ते डायलिसिस करायलाच लागणार. त्यांनी मग लगेच फिशुला पण केला. मग आम्ही थोडी घरातले घाबरलेलोच होतो. पाहुण्यांनी सांगितलं आपण पुण्याला दाखवे हे दाखवे. मग मी पुण्यालाच गेलो डायरेक्ट लगेच. बरेच 2-3 महिने प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी 2 दिवस कंटिन्यू डायलिसिस केलं तिथं. आणि मग तिथं सगळी प्रोसेस चालू केली. तिने मग सगळे डॉक्युमेंट वगैरे सांगितले, मग सगळी तिची पूर्तता केली. म्हणजे आईची किडनी वगैरे द्यायचं सगळं ते मार्च मध्ये सगळं आमचं झालं, मार्च 2017 ला. त्यावेळेला आईचं वय 55 होतं. त्यावेळेला मिसेस पण आमची, वडील पण आणि आई पण तिघं पण तयार होते. पण सुरुवातीला आईच सजेशन दिलं ना तिने. मग आईने तयारी दाखवल्यावर आम्ही सगळे त्यांचे पण डॉक्युमेंट माझे पण डॉक्युमेंट दिले. मग ते सगळं ब्लड टेस्ट दोघांच्या मॅचिंग टेस्ट वगैरे सगळ्या त्यावेळेला घेतल्या. मग त्यावेळेला थोडं 95% पर्यंत तिथं ते आमचं टॅली झालं आणि ते एकदम फायनलच झालं. मग त्यावेळेला थोडं ऑपरेशन झालं आणि आईंचं काही 8 दिवसांचा त्यांना म्हणजे 4 दिवसांचा डिस्चार्ज दिला. त्यांना मग थोडे दिवस 15 दिवस गोळ्या चालू होत्या किरकोळ अशा. 6 महिने फक्त काय वजन उचलायचं नाही काय नाही असं त्यांना सांगितलेलं. आणि मला 8 दिवसानंतर डिस्चार्ज दिला. त्यावेळेला सगळं माझे फंक्शन, किडनी फंक्शन सगळे व्यवस्थित चालू होते. पण 3 महिने पूर्ण प्रिस्क्रिप्शन घ्या सांगितलं तिने. सेपरेट एक रूम मध्ये स्वतंत्र सगळी सोय केलेली माझी. त्यावेळेला जेवढं तुम्ही प्रिक्युशन घेतलं तेवढं चांगलं जाईल त्याला. म्हणजे बाहेरचं खाणं बंद, हे बाकीच्या गोष्टी पाळायच्याच त्याला. अति प्रोटीनयुक्त पदार्थ असं हे थोडं टाळून व्यवस्थित सगळं पाहिजे. खाणं पिणं एकदम व्यवस्थित पाहिजे त्याला. आज तागायच चालू होत आहे.
2: 2017 ला ऑपरेशन झालं म्हणजे साधारण 9 वर्ष झाली.
1: 9 वर्ष पूर्ण झाली. हो.
2: तर मग आता तुमची तब्येत आणि तुमच्या आईंची तब्येत कशी आहे काय?
1: आईंची तब्येत म्हणजे एकदम नॉर्मलच आहे. माझ्याशी काही नाही, काही नाही, काही व्यवस्थित एकदम.
2: रोजचं दैनंदिन आयुष्य तुमचं व्यवस्थित चालू आहे. बाकी काही
1: अगोदरच्या देशात सुद्धा भारी चालेल, काय अडचण नाही.

0: त्याने
1: पण थोडं पाळलं ना नंतर बाबा, आपलं एक किडनी आहे, खाणं पिणं त्याने पाळलं, थोडा व्यायाम चालू केला, रोजचं फिरणं हे ते आमचं दोघांचं ते चालू आहे व्यवस्थित. काय मला ते पुनर्जीवनच मिळाल्यासारखं केलं, आईनं मला दुसरा जन्म दिल्यासारखंच झालंय ते. कारण आज मी 9 वर्ष तिच्यामुळे बघू शकलो आणि तिचे दुसऱ्यांदा उपकार आहेत तिचे माझ्यावर.
0: नक्कीच तुम्हाला दोघांनाही दीर्घायुष्य लाभो याच आमच्या सदिच्छा.
2: श्रोते हो, आता यानंतर हर्षदा मोहिते या त्यांचा स्वतःचा अनुभव काय सांगतायत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
3: 2017-18 ते दरम्यान उलट्याच होत होत्या, आपण सहज म्हणतो ना पित्ता नव्हते किंवा काय. त्यानंतर 2019 अचानकच मला पूर्ण म्हणजे विकत झाले, कायच खायला पण येईना, फळ पण नाहीत का कायच नाही, असं ती इच्छाच होत नव्हती.
2: बर,
3: मग उलटी म्हटलं मी काय पित्तावरच औषध घेत होतो. त्यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टर सांगितलं की जरा चेकअप करूया. त्यानंतर चेकअप केलं, समजलं की हा किडनीचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मग 2019 माझं डायलिसिस झालं, 6 ते 7 महिने. ते काय डायलिसिस म्हणजे काय, एक शेवटच ना, जोपर्यंत आपली आता लाईफ आहे तोपर्यंतच. मग काय किडनी ट्रान्सप्लांट चा आम्ही निर्णय घेतला. जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा ती घरात चर्चा झाली. त्यानंतर मग मम्मी तयार झाली, म्हणजे डॉक्टरांना सगळं विचारलेलं आहे प्रिकॉशन वगैरे. घरातली आई, वडील, बहीण, भाऊ या चौघांपैकी कुणाची पण चालते, शक्यतो करून घरची असली तर कसं मॅच होते, म्हणजे आपल्या रक्तातली असली तर मॅच पण होतंय आणि नंतर काही प्रॉब्लेम पण येऊ शकत नाही ना. त्यानंतर मम्मी तयार झाली, मम्मीच्या सगळ्या टेस्ट झाल्या. आमचे माझ्या मते 2-3 महिने गेले असतील. नोव्हेंबरला आमची सुरुवात डायलिसिसची झालेली, मार्चला ऑपरेशन होतं. मग मम्मीच्या पूर्ण टेस्ट म्हणजे बॉडी चेकअप, मेंटल चेकअप असं पूर्ण, म्हणजे सगळे डॉक्टर माझे, तिचे, तुमच्या कोणी जबरदस्ती केली काय, म्हणजे मला तिला बाबा द्यायचीच म्हणून किडनी असं, या सगळ्या
0: प्रश्न विचारले.
3: हा हा, आणि परत आपलं हे ना वकील पण असतो त्यांचा, परत डॉक्टरांची मीटिंग असते. त्या मीटिंग मध्ये आई वडील, आईची बहीण भाऊ, वडिलांची बहीण भाऊ, माझ्या मिस्टरांचे बहीण भाऊ, आई वडील त्यांचे, त्यांना बोलवतात आणि सगळं लाईव्ह कन्सर्ट असते. सगळे लाईव्ह मध्ये घेतात,
0: सगळ्यांची संमती आहे
3: असल्यावर. हा, किडनीसाठी भरपूर प्रिकॉशन आहेत.
0: बरं,
3: ऑपरेशनला पण त्या भरपूर प्रिकॉशन आहेत की बाबा दुसरं कोणी काय जबरदस्ती केली आहे का, स्वतःच्या इच्छेनेच देत आहे का, हे असं सगळं विचारतात. आणि मगच त्यांची जर आपली मम्मीची किडनी आपल्याला किती मॅच होते ही पण टेस्ट आहे. टेस्ट झाल्याशिवाय सांगू शकत नाहीत की डॉक्टर हा बाबा तुमची ही किडनी मॅच होते. 50% पुढे त्यांचा काहीतरी तो रेशो असतोय, त्या रेशोतच ते किडनी मॅच झाली तरच द्यायची. ती टेस्ट केल्यानंतर मग लिगली सगळी तुमची कागदपत्रे वकिलांकडून हे करायला लागतात, दाखवायचं दवाखान्यात. त्यानंतर मीटिंग होते, मीटिंग झाल्यावर मग ते फायनली तुम्हाला सांगतात ऑपरेशन ह्या दिवशी करायचं आहे.
0: हे सगळी प्रक्रिया पूर्ण करून तुमचं ऑपरेशन झालं, केल्यानंतर तुमची भावना काय होती?
3: केल्यानंतर मला पूर्णपणे डॉक्टरांनी सांगितलेलं 3 महिने एक रूमच वापरायची, दोघींना पण कोणाच्या संपर्कात यायचं नाही. इन्फेक्शन होता का म्हणे, साधा ताप सर्दी खोकला होता का म्हणे. हा, मग 3 महिन्याचं माझं मी जवळजवळ 1.5 वर्ष सांभाळलेले. मी 1.5 वर्ष कुणाच्या घरी नाही का काय नाही, हुंबराच्या बाहेरच नव्हते. त्यानंतर काय एवन चांगलीच होती, म्हणजे जोपर्यंत आपले 3 महिने होत नाहीत तोपर्यंत एक आपल्याला टेन्शन असते. पण 3 महिने रिपोर्ट पण माझे एकदम नॉर्मली होते, काय टेन्शन, कुठलं इन्फेक्शन नाही ना काय नाही. जेवढं तुम्हाला सांभाळता येईल तेवढं पाणी घरचं प्यायचं, फिल्टर किंवा अक्वा, दुसरं पाणी कोणतंही प्यायचं नाही. आणि खाणं पण बाहेरचं घ्यायचं नाही त्यावेळेस, जे काय घरी शिजल तेच. भरपूर प्रिकॉशन होती, त्याला अजिबात कोणाच्या संपर्कात नाही. आणि आलं संपर्कात तर मास्क लावायचा, मास्क बांधूनच कुठे जायचं असेल ते.
0: म्हणजे 6 वर्ष तरी झाली,
3: 6 वर्ष झाली.
0: आता तुमची तब्येत कशी आहे?
3: आता एकदम एक नंबर आहे.
0: नंतरचा अनुभव काय सांगाल? म्हणजे
3: माझं ऑपरेशन झाल्यावर 3 वर्षानं मला एक लहान बाळ पण झालं, मुलगी पण झाली.
0: अरे वा, छान.
3: नाही म्हणजे जेवढी प्रिकॉशन तुम्ही सांभाल तेवढं तुम्हाला लाईफ वाढणार. भावना त्या शब्दात सांगताच येत नाहीत.
0: बरोबर,
3: जेवढं आईने दान केलंय ते भावना ती शब्दात कधीच बोलता येत नाही.
0: हा, याची परतफेड होऊ शकत नाही.
2: श्रोते हो, खरंच आई आपल्या मुलाला फक्त जन्मच देते असं नाही, तर वेळ प्रसंगी अशा तऱ्हेनं आपल्या शरीराचा एक भाग, एक अवयव देऊन सुद्धा ती आपल्या अपत्याला नवसंजीवनी वेळ प्रसंगी देत असते. खरंच आईचे हे ऋण न फिटणारेच आहेत.

0: श्रोते हो, आता यानंतर आपण सुषमा चव्हाण यांचा अनुभव जाणून घेऊया. त्यांनी त्यांच्या वडिलांना यकृत दान दिलेलं आहे, म्हणजे शरीराचा एक महत्वाचा भाग लिव्हर हा आपल्या वडिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या काळजीपोटी त्यांनी देऊ केलेला आहे. त्यांचा अनुभव काय आहे ते आता त्या आपल्याला सांगतायत.
1: माझं नाव सुषमा चेतन चव्हाण, राहणार ईश्वरपूर, माहेर सैनिक टाकले आहे. 5 वर्षापूर्वी आमच्या पप्पांना म्हणजे लिव्हर डॅमेज झालं होतं आणि कोविडमुळे म्हणजे 50% सुरुवातीला खराब झाली लिव्हर. आम्ही ट्रीटमेंट करू तर 80% लिव्हर म्हणजे डॅमेज झाली. मग कोल्हापूरमध्ये आमचं म्हणजे तिथं ट्रीटमेंट चालू होती. सगळे म्हणजे औषध घेऊन बसले पण काही त्याचा उपयोग झाला नाही. परत तब्येत पूर्णच खालावली, 80-85% खराब झाली पूर्णच लिव्हर. सुरुवातीला RR मध्ये नेलं का तर वडिलांची म्हणजे क्रिटिकल अवस्था होती ना, बीपी कमी होत होती कमी जास्त आणि म्हणजे कोण म्हणत नव्हतं की हा माणूस जगेल. म्हणजे तिकडे घेऊन गेल्यानंतर मग तिथं पण डॉक्टर चांगले भेटले. तिथं सल्ला चांगला घेऊन लिव्हरचे स्पेशालिस्ट डॉक्टरकडनं म्हणजे ट्रीटमेंट घेतली. 2 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट स्टेबल होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पण त्यांच्या पोटात पाणी होणं, 20-20 लिटर 17-17 लिटर पाणी काढणं हे चालूच होतं. त्यानंतर पण 2 महिने गेले आणि दुसरा कुठलाच पर्याय नसल्यामुळे फॅमिलीचं म्हणजे चालत होतं. म्हणजे रक्तगट वडिलांचं मुलींचं सेम होतं. दुसरी बहीण होती त्याला जरा मायग्रेनचा त्रास असल्यामुळं आणि फॅटी लिव्हर असल्यामुळं तिचं नाही चाललं. आणि माझं सगळं म्हणजे पूर्ण मी स्टेबल असल्यामुळं माझं यकृत चाललं. टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या आणि ऑपरेशन करायला म्हणजे घेतलंच आणि जवळजवळ 14-15 तास ऑपरेशन चालू होतं. ते ऑपरेशन सक्सेस झालं. 3 दिवसांनी आम्हाला शुद्ध आली आणि बाकी मग बाकी सगळं व्यवस्थित झालं. पप्पांचं पण ब्लड हे वाढायला लागलं, त्यांना ग्रोथ यायला लागली, त्यांचे पूर्ण असं स्किन मध्ये म्हणजे फरक जाणवायला लागला.
0: आणि आता 5 वर्ष झाली तरी तुमची तब्येत आणि वडिलांची तब्येत आता छान आहे.
1: हो, म्हणजे त्यांनी यंग झाले माझ्यासारखेच आता सेम. आणि 6 महिने दिल्लीत काढले, कोल्हापूरमध्ये 6 महिने काढले. कोरोनाच्या काळात ऑपरेशन झालं ना, त्यांनी आम्हाला म्हणजे कुठंच बाहेर काढलं नाही की असं म्हणजे एका ठिकाणीच व्यवस्थित दोघांना पण ठेवलं होतं.
0: बरं.
1: आणि 2 ऑपरेशन झाले माझे, फॅमिली प्लॅनिंगचं एक झालं आणि हे एक मोठं ऑपरेशन झालं. हा, तरी पण आता मी व्यवस्थित आहे.
0: अरे वा.
1: आणि पप्पा पण व्यवस्थित आहेत.
0: वा वा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत उमा पाटील यांचा अनुभव.
2: अनुभव म्हणजे मी काय तिला म्हणजे तिचा संसार चांगला व्हावा.
0: बरोबर.
2: तिला ती अगदीच त्रास होता ना तिला. किडनी दिल्याशिवाय दुसरा काय पर्याय नव्हता असं होतं. आणि बाहेरची घेऊन काही चालत नाही, सक्सेस होत नाही. आई वडील बहीण भाऊ यांची सक्सेस होते असं आहे.

0: लग्न झाल्या झाल्या लगेचच तिचं कधी ताप आला फक्त सुरुवात झाली.
1: बर
0: तसेच एक दोन दोन वर्ष ती म्हणजे औषध वगैरे 2-3 वर्ष घेतलीत, बाहेरची घेतलीत, डॉक्टरांची घेतलीत, मग डायलिसिस सुरू झालं. मग
1: बर
0: डायलिसिस सुरू झाल्यावर मला तिथे एकानं सांगितलं म्हणजे तुमची जर तयारी असली तर चालतंय करायला. असं झाल्यावर मग मीच तयार झालो. म्हणलं मला कोण म्हणजे धाडसाने विचारलं नव्हतं तुम्ही देताय काय. माझे पण
1: हाँ
0: ऑपरेशन भरपूर झाल्यात, 11
1: बर
0: ऑपरेशन झाल्यात माझे.
1: त्याच्या आधी
0: मी
1: हाँ
0: धाडस केलं काय असेल ते असेल म्हणून. त्यामुळे आमच्या घरातल्यांनी पण विषयच काढला नव्हता ना तो.
1: बरोबर
0: पण मी काय म्हटलं म्हणजे एक मुलगीला कुठन तरी जो तिचं आयुष्य जगायला काहीतरी करायचं, म्हणजे ती काय तर चांगली होऊ दे, तिचा संसार चांगला चालू दे, आमचं काय तर
1: बरोबर
0: काय. असं असाच मी एक ठेवलं त्याला ध्येय ठेवला.
1: बरोबर बरोबर पण
0: मी
1: मला
0: म्हटलं
1: म्हणायचंय की हा तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठा निर्णय होता,
0: हा
1: कारण
0: नाही
1: तुमची तब्येत, तुमची इतकी
0: हा
1: ऑपरेशन आणि त्यातून हे पुन्हा
0: धाडस
1: असं.
0: केलं. मी काकांना पण त्यावेळी म्हटलं तर माझी नाही चालली तर तुमची द्यायची बघा, म्हणजे नाही जर झालं पोरगीला कुठनं तरी म्हणजे तिचा जीव वाचू दे
1: हा
0: एवढंच
1: हा
0: म्हणायचं होतं
1: खरंय
0: मला.
1: खरंय
0: तसं पहिली तपासणी केल्यावर समजते ना
1: हा
0: चालतंय का नाही.
1: बर
0: मग डॉक्टरनी चालतंय म्हणजे पुढच्या तपासण्या केल्या दिल्यावर तिथे काही सक्सेस झाली, चांगली झाली. कारण मी आता सगळी कामं करतोय, सगळीकडे जातोय, ते सगळी पूर्ण कामं माझी मी एकटी करतोय घरात. असं काय
1: बर तरी सहा
0: भरपूर
1: वर्ष झाली ह्या
0: कोरोनाच्या
1: गोष्टीला.
0: काळात होय. आणि कोरोना आला म्हणून आम्हाला पेशंट म्हणजे वाढले तिथले बाहेर पेशंट घ्यायचे म्हणून. मला तर
1: हा
0: ताप
1: हा
0: असताना घरला आणलं त्यात,
1: बर
0: तरी पण त्यातनं काही नाही व्यवस्थित झालं. अगदी छान म्हणजे वर्षभर तिला आम्ही बाहेरच काढली नव्हती ना.
1: बरोबर आहे
0: आम्ही
1: की
0: दोघी एका घरात आणि दुसरी बाकीची कुणाला येऊ दिली नव्हतं. इन्फेक्शन होते अजिबात
1: बरोबर
0: कुणाला येऊ दिली नव्हतं, चांगलं पाळलं त्यामुळे ती
1: हा
0: झाली व्यवस्थित. असं झालं.
1: अरे वा छान,
0: हा
1: म्हणजे खर तर कौतुक आहे की
0: हा
1: तुम्ही इतकं मोठं पाऊल हे उचललं
0: होय
1: आणि तुम्ही हा मुलीसाठी म्हणून निर्णय घेतलात.
0: हा निर्णय घेतला.
1: आणि खर तर इतकी वर्ष आता 4-5 वर्ष होऊन सुद्धा तुमची
0: नाही
1: तब्येत
0: नाही इम्युनिटी
1: व्यवस्थित
0: म्हणजे
1: आहे.
0: अगदी व्यवस्थित आहे,
1: हा
0: काही नाही
1: सगळी
0: त्रास.
1: कामं करून तुम्ही
0: हा
1: व्यवस्थित
0: सगळी
1: आहात,
0: कामं सगळं
1: आता तुम्हाला
0: मस्त
1: त्याचा काहीच त्रास नाही.
0: कशाचीच नाही. तिथं महत्वाचं म्हणजे ते होत ना, बरेच जण तिला म्हणत होती राहू दे आता असं राहू दे बाळ तगी असं म्हणत होती. नाही म्हणजे की मला एक काय तर होऊ दे, मला माझं मला पाहिजे. ते एक समाधान झालं ना त्याच्यामुळे तिथं ते आयुष्य चांगलं झालं.
1: अरे वा छान
0: आता
1: छान,
0: मुलगी 3 वर्षाची आहे, ती पण छान आहे,
1: नक्कीच
0: एकदम मस्त
1: नक्कीच.
0: आहे. आता तेवढं समाधान आहे ना.
2: तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आपण अवयवदान याविषयी डॉक्टर किरण भिंगारडे यांच्याकडून माहिती करून घेतली आणि त्याचबरोबर काही लोकांचे अनुभव सुद्धा जाणून घेतले की ज्यांनी आपला अवयव आपल्या जवळच्या व्यक्तीला दिलेला आहे आणि काहींनी गरजेपोटी हे दान स्वीकारलेलं आहे. खरंच माणुसकी ही अशी गोष्ट आहे की छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण जपू शकतो, तसं वागू शकतो, पण ही इतकी मोठी गोष्ट की एखाद्याला नवजीवन मिळवून देऊ शकते अशी ही अवयवदानाची गोष्ट, अवयवदानाचा संकल्प याचा विचार आज सर्वांनीच करायला हवा, जेणेकरून एखाद्या खरंच गरजू व्यक्तीसाठी ही फार मोठी देणगी ठरू शकते आणि पर्यायानं त्या संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा हा मोठा आधारही ठरू शकत असतो. तर श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम, हा विषय आपल्या सर्वांना कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आता मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा इथेच निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. इंद्रधनु या कार्यक्रमात अवयवदान याविषयीची माहिती आणि काही अनुभव आत्ताच आपण ऐकलेत. सहभाग होता डॉक्टर किरण भिंगारडे, सचिन केसरकर, हर्षदा मोहिते, सुषमा चव्हाण आणि उमा पाटील यांचा. निवेदन केलं होतं अमृता खानोलकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 23 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात जनहित याचिका या विषयाची माहिती.
4: कोल्हापुरातील सार्वजनिक ठिकाणातील शौचालयांचे समस्या.

0: हा पहिला विषय. या संदर्भात सुमोटो पीआयएल कोल्हापूर सर्किट बेंचने दाखल केलेली आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 11 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात लजीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया. आनंद बक्षी यांचं एक दूजे के लिए या चित्रपटासाठी गायक कलाकार आहेत लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकारी.

राम लखन या चित्रपटातलं गाणं ऐकूया आनंद बक्षी यांचं. आवाज आहे मनहर उदास, अनुराधा पॉडवाल आणि सहकाऱ्यांचा. संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं चांदनी या चित्रपटासाठी, गीतरचना आनंद बक्षी यांची, आवाज आहे श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांचा।

लव या चित्रपटातलं हे गाणं एस पी बालसुब्रमण्यम, के एस चित्रा आणि सहकाऱ्यांचा आवाज आहे. गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी, संगीत आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत राज्यस्तरीय रेड रन आणि रेड रिबन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. 23 ऑगस्ट 2026 रोजी. स्थळ आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर. यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवू शकता. आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आहे. कार्यक्रम सुरू आहे गाता रहे मेरा दिल. श्वेता शेट्टी, अभिजीत आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गाणं ऐकूया समीर यांचं. सलाखें या चित्रपटासाठी दिलीप सेन, समीर सेन यांचं संगीत नियोजन.

कसूर या चित्रपटातलं गाणं ऐकूया. नदीम श्रवण यांचं संगीत आहे, अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा आवाज. गीतकार आहेत समीर.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता कविता कृष्णमूर्ती, अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गुप्त या चित्रपटातलं गाणं ऐकूया. आनंद बक्षी यांचं, संगीत दिलंय विजू शाह यांनी.

या गाण्यासाठी आवाज होता कुमार सानू, अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांचा. कार्यक्रमात आता फैज अन्वर यांचं गीत ऐकूया. सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलंय. तुम बिन या चित्रपटासाठी निखिल विनय यांचं संगीत आहे.

श्रोतेहो थोडंसं इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत राज्यस्तरीय रेड रन आणि रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे 23 ऑगस्ट रोजी. स्थळ आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क कोल्हापूर. यामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवू शकता. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे गाता रहे मेरा दिल. या कार्यक्रमात आता हरिहरन, स्वर्णलता आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत ऐकूया. रंगीला चित्रपटासाठी संगीत ए आर रहमान यांचं.

हिमेश रेशमय्या यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं हमराज या चित्रपटातलं. कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलंय. गीत आहे सुधाकर शर्मा यांचं.

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी लझीना तुरुप आपला निरोप घेतेय. श्रोते हो पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राकडे वळूया. वनिता मंडळाच्या कार्यक्रमासाठी दरम्यान कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटू. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य मानसिक आणि शारीरिक सुद्धा आणि त्यांचे हक्क अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व

0: आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
0: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
1: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मतानी समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
0: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना. पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
1: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
0: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे?
1: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात, की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ऍप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयम आणि त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीने नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
0: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना.

0: तर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
1: बरोबर.
0: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
1: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे, त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झालेत. की याला WHO एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर, की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची एक नैसर्गिक दिशा आहे
0: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
1: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बर, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही, की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे. की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ती रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयी सुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाहीये. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये
0: जन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
1: बरोबर.
0: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो, ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
0: आणि ते सगळं शिकून

0: घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात, पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं, जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात. तुम्ही काय सांगाल?
1: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितके कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे, याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत. काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या, या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा, किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा, या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा एक 7-8 तास होते माणसाची, त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम, ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज एक 40 ते 45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं, यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात, की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते, तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2 ते 3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेशे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेशे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो, ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
0: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
1: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचं मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. सीबीसी, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी

0: त्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ईसीजी, टू डी इको या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल एक मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल, तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो, तसा आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही. त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पाडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाहीये, तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा. मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं, यांनी थोडं सातत्य टिकून राहतं. तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमज होते की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे, किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं, याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून, तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू शकतील. सामाजिक दुराव्याबद्दल आता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळ जे असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं, की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात, की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला, की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण

0: अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती उजं नाही होत, या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी. त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे.
0: नक्की
1: सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाहीये.
1: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते. यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी?
0: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे, की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे, आमच्या काळात असं नव्हतं, याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो, आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेनं न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले, त्यामुळे दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठल्याही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं, त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो
1: किंवा चित्रपट बघणं, मंडळी

0: जाऊ शकत असतील बाहेर,
1: बरोबर,
0: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
1: अगदी
0: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
1: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो, तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
0: सर, आजचा हा 21 ऑगस्ट हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
1: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत. त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मतानी फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाहीये, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, की ज्या नातेवाईकांना आपल्या आईवडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स ही मिळायला हवे, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाहीये, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
0: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं? जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
1: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत, तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो, तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
0: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
1: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही, तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांचं शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगा वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाहीये, तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
0: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानतो.

0: धन्यवाद
1: धन्यवाद।
2: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकॅट्रिस्ट डॉक्टर तेजस कयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात।

0: ठेमी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषतः काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गाव. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते. मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी. पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून. म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको, जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं. पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेने तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं, हरकत नाही. जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक भौगोलिक धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर.

नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला झिरो माइलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला. पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजाताकचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेडेकाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम. April 1936 साली या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदिनिवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळ आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 साली भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाट पासून

32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं, इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घकाळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे, तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच, तेही सर्वसंमतीनं. कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावरच समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. माणगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. माणगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानलं जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व, पण हे छोटंसं वाटणारं माणगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाटपासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथे तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 1/4 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश त्यांचं प्रशासन औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचं

उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध तिसऱ्या ते पाचव्या शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतरानं जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगण आणि हिंगण भेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता दुसरीत असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्वाच्या कापूस बाजारपेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 मध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. सन 1900 मध्ये सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाटमध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुला मुलींची एकत्र शाळा अशा तीन शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वी पर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला हे असं बक्षीस मिळायचं. तेव्हा ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही गट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आउट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आउट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्री खंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळीनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती.

0: रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमानवाड किंवा मारुती वाडच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुती रायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास, भूगोल, प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तुट, झाली आता ताटा तुट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गाव, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते दुपारचा एक वाजता आहेत. आता ठीक एक वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय, विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात।

विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपल्यापणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AG मसीह आणि न्यायमूर्ती KE विनोद चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्याय

एक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती

झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या, तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाबूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला, त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंड बरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालयं विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा. विद्यापीठं आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात. विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी

नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए सी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथं आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषध निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथं आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच एमआरआय युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तक

0: पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखणी ही दोन गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिचीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन, तराने नए पुराने इस कार्यक्रम के लिए कीजिए।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी। आज यामध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवम तोडकर यांचं सनईवादन आणि गप्पा।

0: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या कलाविष्कार या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब यांचा स्मृती दिन. बिस्मिल्ला खा साहेब म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सनई किंवा शहनाई. भारतीय संस्कृतीमध्ये सनईला मंगलवाद्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत आपला युवा मित्र शिवम तोडकर याचं शहनाई वादन आणि त्याच्यासोबत आपण केलेला गप्पा. तर चला. हाय शिवम, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांग की शहनाई म्हणजे काय, कशी वाजवली जाते आणि शहनाईचं काय महत्व आहे.
1: तर शहनाई ही एक मंगलवाद्य आहे. शहनाई हे आणि पारंपरिक पण आहे. सर्वप्रथम तर शहनाई ही महादेवाच्या लग्नामध्ये वाजवली होती. जे महादेवाचे गण होते नंदी, त्यांनी त्यांच्या शिंगापासून असं म्हणतात पूर्वीचे लोक का शिंगापासून याची उत्पत्ती झालेली आहे. तेव्हा महादेवाच्या लग्नामध्ये ही शहनाई वाजवली होती.
0: म्हणजे एवढ्या पूर्वीपासून शहनाई हे वाद्य वाजवलं जातं आणि त्याचा प्रचार प्रसार आता तुझ्यासारखे तरुण मंडळी करतायत. तर तुझा शहनाई वाजवण्याचा प्रवास कसा चालू झाला?
1: माझा प्रवास माझ्या वडिलांमुळे चालू झाला. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा घरातच होतो ना, तर वडली म्हणले की ये बाबा शहनाई घे, ट्राय करून बघ, कारण की आपले आता पिढ्यान पिढ्या चालत आहे तर तू पण बघ. तर मग वडील म्हणले आणि मी बघितलं ट्राय करून. ट्राय केलं तर मी 3 महिन्यात वाजवायला लागलो.
0: आणि शहनाई हे तसं अवघड वाद्य आहे वाजवायला.
1: हो, वाद्य अवघड आहे.
0: तुझं खूप कौतुक की तू 3 महिन्यात वाजवायला शिकलास. पिढ्यान पिढ्या तू बोललास की तुमच्या घरी शहनाई वाजवली जाते.
1: पाचवी पिढी
0: आहे. तर ह्या कला प्रवासात सर्वजण शहनाई वाजवतात की बाकी गाणं?

0: बाकीचे वाद्य सुद्धा?
1: बाकीचे पण वाद्य आहे आमच्या घरी, जसं तबला, हार्मोनियम, ढोलकी, संबळ, बरेच वाद्य, आता तर व्हायलिन पण आहे.
0: आणि कोण कोण वाजवतं ही सर्व वाद्य?
1: आमच्या घरात सगळे एकत्र फॅमिली सर्व हेच काम करतात. आम्ही आहे जवळपास 12-13 जण.
0: तुमच्या जॉईंट फॅमिली मधले 12-13 जण ह्या कला क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे. आता आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोललो, तू तुझ्या गुरुंबद्दल सांग आता.
1: माझे पहिले गुरु तर माझे वडील, त्याच्यानंतर मग मी आजोबांकडे जायचो, आजोबा घेऊन बसायचे मला. आजोबांनी पण मग मला जे लाईट म्युझिक असतं त्या लाईट म्युझिक बद्दल माहिती दिली, असं असं वाजलं पाहिजे, गाणे असे प्रकारे वाजवले पाहिजे. मग त्याच्यानंतर आता मी कल्याण अपरसर त्यांच्याकडे शिकतो.
0: तू आताच सांगितलं की शहनाई मध्ये पण शहनाई वाजवण्याचे खूप प्रकार असतात, जसे की तू लाईट म्युझिक बोलला, क्लासिकल आहे, तर मला ह्या प्रकारांबद्दल सांगता आलं तर सांगशील?
1: प्रकार म्हणजे शहनाईच वेगवेगळी प्रकारची आहे, जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन. आता मी जी शहनाई वाजवतो ती बनारसी, ती उस्ताद बिस्मिल्ला खान वाजवायची. आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर गुजरात मध्ये पण अलग वाजवली जाते, राजस्थान मध्ये पण अलग प्रकारची, पंजाब मध्ये पण अलग.
0: आता तू अपार सरांचं नाव घेतलं, तू त्यांच्याकडे किती वर्षांपासून शिकतोयस?
1: त्यांच्याकडे मी आता एवढ्या 2-3 वर्षात.
0: चांगली आठवण आहे गुरुंबद्दलची तुझ्याकडे?
1: आठवण तर ही आहे की मला देवानीच गॉड गिफ्टेड दिलेलं आहे, तर मी सरांकडे जेव्हा जायचो तर सर जे वाजवायचे तेच मी वाजवायचो कट टू कट, तर सर खुश व्हायचे, तर मग मला पण आनंद व्हायचा की आपले गुरु खुश होतात. तर माझे पहिले गुरु माझे वडील श्री अनिल तोडकर, आणि दुसरे माझे आजोबा पंडित जमनराव तोडकर, आणि आता पंडित कल्याण अपार सर यांच्याकडे शिकतो.
0: शिवम, तुझ्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेतलं. आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू पहिलं शहनाई वादन काय करशील, काय ऐकवशील आमच्या श्रोत्यांना?
1: आता मी एक धून वाजवतो राग खवाज मध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पण वाजवलेली आहे.
0: चालेल, चला.

0: कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर रियाज करावा लागतो, किंवा शिकल्याच्या नंतरही ते टिकवून ठेवायला बहरायला रियाज करावा लागतो. शहनाई वादनाचं किंवा शहनाईचा रियाज तू कसा करतोस, केव्हा करतोस, काय सांगशील तुझ्या रियाजाबद्दल?
1: शहनाईचा रियाज बेसिक तर सरगमचा करावाच लागतो शहनाईमध्ये पण, जसं आपण व्होकलमध्ये करतो तसाच याच्यात पण करावा लागतो. बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण, जसं सारेगम पलटे

0: बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण. जसं सारे गम पलटे आणि बरंच काही अजून तत्काळचा रियाज करावा लागतो, गमकचा रियाज करावा लागतो, भरपूर काही गोष्टी अजून.
1: तू तत्काळ बोललास, तत्काळ कथक मध्ये असतो, म्हणजे तुला काय वाटतं की काय सहसंबंध आहे म्हणजे गाण्याचा, शहनाई वादनाचा, नृत्याचा? कारण तत्काळ तू बोललास.
0: संबंध नाही सांगता येणार, पण वोकल मध्ये कसं आपण शब्दाद्वारे करतो तसं याच्यात फक्त स्वर.
1: तू एवढे कार्यक्रम करतोस, तुझ्या कार्यक्रमांच्या प्रवासाबद्दल सांग. तू कुठे कुठे वाजवलंयस, कोणासमोर वाजवलंयस?
0: तर आपले आताचे जे प्रसिद्ध संत आहेत प्रेमानंद बाबा, त्यांच्या समोर मी तीनदा वाजवलंय.
1: हो, आणि त्यांचं कुठे होतात कार्यक्रम?
0: त्यांचा कार्यक्रम ते वृंदावन शिवाय कुठे जातच नाही.
1: ओके,
0: तर त्यांच्या जे गीत आश्रम आहे ना तिथेच कार्यक्रम होता, तर तिथेच.
1: मी तुला सर्वात पहिले शिवम शहनाई वादन करताना श्री दत्त जयंती महोत्सवात पाहिलं होतं. दत्त जयंती महोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात जुना शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. अजून तू कोणकोणत्या महोत्सवांमध्ये शहनाई वादन केलंय?
0: पुण्याला आमच्या सरांनी महोत्सव ठेवला होता, बिस्मिल्ला खान संगीत महोत्सव.
1: म्हणजे तुमच्या कल्याणजी अपार सरांनी?
0: हो, त्याच्यात मी 2 वर्ष वाजवलो. आणि नांदेडला युवा तरंग महोत्सव, त्याच्यात पण वाजवलं. आंबड महोत्सव मध्ये तर वाजवलं.
1: आता तो दुसरी रचना काय ऐकवशील आम्हाला?
0: एक गजल ऐकवतो.
1: ओके, कोणती गजल?
0: लता मंगेशकर यांची गजल आहे, रश्मे उल्फत, राग मधुवंती मध्ये.
1: तर श्रोते हो, चला ऐकूयात रश्मे उल्फत ही गजल, राग

0: वा अति सुंदर, मला सांग तू एवढे राग वाजवतोस, तू एवढे राग शिकलाही असशील, तुझा आवडता राग कोणता आहे?
1: आवडता राग देश।
0: तू देश मध्ये आम्हाला थोडस वाजवून दाखवू शकशील एखादी धून वगैरे?
1: अशी एक कंपोजिशन आहे राजस्थानी, राजस्थानी धून पण म्हणू शकतो, त्याला गाणं पण म्हणू शकतो, ते राजस्थानचं गाणं वाजवतो।
0: ओके चालेल, ते श्रोते हो चला ऐकूयात राग देश आणि राग वृंदावनी सारंग यांचे एक मिक्स कंपोज।

0: वाव, मला तर खूप ऐकायला आवडलं हे कंपोजिशन. शहनाई वादन करायला तसं अवघड आहे, आणि आजच्या काळामध्ये तुला जे खूप कमी शहनाई वादक आहेत, तर मग आजकालच्या तरुणांनी किंवा पुढच्या पिढीने शहनाई वादनाकडे वळावं तर कसं वळावं?
1: पहिले तर त्यांना आवड असली पाहिजे. आवड जर नसेल तर कोण करणारच नाही. आणि हे इन्स्ट्रुमेंट असं आहे, टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आहे.
0: बरोबर.
1: वाजवायला पण खूप, याचे चार पार्ट आहे ना. एक तर हे स्टीलचा प्याला म्हणतो आपण, आणि जे लाकडाचं असतं त्याला कांड म्हणतो, आणि हे पाईप आणि हे रीड, हे असे चार मिळून शहनाई बनते.
0: ओके.
1: आणि हे एक पण हल्लं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो.
0: मग शहनाईचा मेंटेनन्स पण ठेवावा लागत असेल. कसा मेंटेन करतोस तू तुझी शहनाई?
1: मेंटेन त्याचे सर्व पार्ट सोबत ठेवावे लागतात ना. तर जे मेन पार्ट तर हाय रीड, हे जर खराब झालं तर वाजवायला प्रॉब्लेम होतो. आणि सांगायचं ठरलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, त्याचा टोन पण चांगलाच आहे वाजवण्यावर आहे.
0: वाजवताना श्वासांवर नियंत्रण ठेवावं लागत असेल खूप, तू कसं ठेवतोस? काही टिप्स आहेत?
1: टिप्स तर हेच आहे की रियाज, मेन गोष्ट सरगमचा रियाज खूप करावा लागेल तुम्हाला. सरगमचा जितका जास्त रियाज करता तितका तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम नाही येणार.
0: एक फुल टाइम करिअर म्हणून शहनाई वादनाकडे पाहताना तुझे काय विचार आहेत?
1: विचार तर मी जेव्हा ही शहनाई हातात घेतली तेव्हाच ठरवलं की मला आता याच्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि आमच्या घरातच असल्यामुळं मला आधीपासूनच आवड होती, आता ठरवलंय की याच्यातच
0: तू करिअर करणार आहेस. आणि पुढे तुझं काय मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत अजून शहनाई वादनाचे?
1: फ्युचर
0: म्हणजे तू आत्ताही लहान वयामध्ये खूप गोष्टी करतोयस, खूप ठिकाणी शहनाई वादन केलंयस, आता पुढे काय?
1: पुढे आता हेच अजून रियाज करायचा, अजून नवीन नवीन काहीतरी शिकायचं, अजून गुरूंकडे जायचं, अजून मार्गदर्शन. संगीत हे असं जितकं शिकतान तितकं कमी, एक समुद्राचं आहे संगीत म्हणजे.
0: आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: आता ठुमरी मी एका महोत्सव मध्ये वाजवली, याद पिया की ही ठुमरी बडे गुलाम अली खान साहेब यांनी गायलेली, त्यांनीच प्रचलित केलेली.
0: श्रोते हो चला ऐकूयात पुढचं शहनाई वादन.

0: मस्त. आपण दोघही जणजी आहे, सोशल मीडिया पण यूज करतो. तू तुझ्या शेनाई बातम्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करतोस?
1: मी तर आता एक इंस्टावरती आय डी खोललेली माझी शिवम शेनाई या नावाने, त्याचे आता ऑलमोस्ट 300+ फॉलोअर्स झाले. आणि युट्यूब वर पण आहे शिवम शेनाई.
0: आता पुढचा कोणता प्रकार ऐकवशील तो आम्हाला शेनाईचा?
1: तर मी आता तुमच्या समोर एक गाणं सादर करतो.

0: वा खूप मस्त. आता शिवम आपण एक रात्री बाहेर खेळूयात. एका शब्दाची शहनाई काय तुझ्यासाठी?
1: माझ्यासाठी तर लाईफच आहे, कारण की मी जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून ठरवलंय की या शहनाईला अजून वरती घेऊन जायचं.
0: दुसरा प्रश्न, सकाळचा रियाज की रात्रीचा?
1: सकाळचा.
0: स्टेज परफॉर्मन्स की स्टुडिओ रेकॉर्डिंग?
1: याच्यात दोघे तितका आवडतात.
0: सोलो परफॉर्मन्स की ग्रुप जुगलबंदी, काय तुला जास्त आवडतं?
1: दोन्ही पण.
0: फेवरेट काय तुझं, लाईव्ह ऑडियन्स फेवरेट आहे की रेकॉर्डेड जे ऐकायला जातं ते फेवरेट आहे?
1: लाईव्ह.
0: आता शेवटी शास्त्रीय संगीतांच्या मुलाखतीमध्ये भैरवी रागाने आपण शेवट करतो, म्हणजे तो एक नियमच आहे की भैरवीने शेवट करावा. तर तू भैरवी मध्ये आम्हाला काय वाजवला?
1: कशी लता मंगेशकर यांनी गायलेलं मिले सुर मेरा तुम्हारा.

0: खूप छान. तुझ्यामुळे मला जाणवतंय की शहनाईला मंगलवाद्य का म्हणत असावेत. खूप प्रसन्न वाटतंय. मला अजिबातच आपल्या गप्पा आणि हे तुझं शहनाई वादन थांबवावं असं वाटत नाही आहे. पण शिवम, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत. तू आलास आणि माझ्या आणि सर्व श्रोत्यांचे तुझ्या शहनाई वादनाने कान तृप्त केल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप
1: उत्कर्ष. तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं मला आणि आकाशवाणीने मला माझी प्रस्तुती देण्याकरिता संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
0: थँक्यू. थँक्यू शिवम. तर श्रोते हो, आपण ऐकत होतात आपला युवा मित्र शिवम तोडकर ह्याच्याशी साधत असलेला संवाद. खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता एका आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युवावाणी ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 6 वाजत आहेत आणि आता हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील मंगेश कांगणे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे शंकर अहसान आणि लॉय यांनी. स्वर आहे अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांचा.

आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित टाक यांना. डॉक्टर अमित टाक हे गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अमित, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: डॉक्टर अमित, सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की झोप म्हणजे काय आणि ती आपल्या आरोग्यासाठी का महत्वाची असते. बरं,
1: एका वाक्यात सांगायचं झालं तर झोप म्हणजे आपली एक विश्रांतीची अवस्था आहे. जनरली दिवसभर आपण काम करतो, जागे असतो आणि रात्री आपल्याला झोप लागते, तर ही एक विश्रांतीची अवस्था आहे आणि ती आपल्या शरीराच्या आणि मनाच्या रिपेअरिंगसाठी खूप महत्वाची आहे. मूलभूत गरज आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला प्रत्येकाला झोप येते, मानव असो प्राणी असो सर्वांना झोप लागते, तर ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि शरीराच्या जडणघडणसाठी आणि रिपेअरिंगसाठी ती खूप महत्वाची आहे.
0: वयानुसार किती तासांची झोप आवश्यक असते?
1: वयानुसार यामध्ये नक्कीच बदल आहेत झोपेच्या गरजेनुसार. अगदी जन्मजात बाळ बघितलं तर त्याला 16 ते 17 किंवा 18 तासांची झोपेची आवश्यकता असते. जसजसं वय वाढतं, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे त्यांची झोपेची आवश्यकता लहान मुलापेक्षा कमी होऊन तरी 12 ते 14 तासांपर्यंत होते. जसं आपण युवा अवस्थेत जातो अजून झोपेची गरज जी आहे ती 1-2 तासांनी कमी होते आणि एक सुदृढ आरोग्य अडल्ट लाईफमध्ये आपल्याला 8 तासांची झोप आवश्यक आहे. जसं वय वाढतं 60 पुढे ती आवश्यकता अजून कमी होऊन 5 ते 6 तासांपर्यंत होऊ शकते. म्हणजे वयानुसार आपल्याला जी झोपेची आवश्यकता आहे ती हळूहळू कमी होत जाते.
0: डॉक्टर, झोपेचे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ते कोणते आहेत आणि त्याचं महत्व काय? बरं,
1: झोपेचे महत्वाचे भरपूर टप्पे आहेत आणि झोप ही आपल्याला काही टप्प्यांमध्ये येत असते. साधारणतः आपल्याला वाटतं 8 तास झोपतो म्हणजे एक सरळ साधी सरळ एका रेषेत झोप होत असेल, असं निश्चितच नाही. झोपेचे बरेच अभ्यास झालेला आहे. ईईजी मेंदूचा आलेख म्हणतो आपण त्याला, त्या आलेखनुसार झोपेचा स्टडी झालाय. त्यानुसार वेगवेगळे जे टप्पे आहेत यानुसार 7 ते 8 तासांच्या झोपेमध्ये जवळजवळ 5 ते 6 सायकल झोपेचे आपण कम्प्लीट करतो आणि या सर्व सायकल सेम असतात आणि एका सायकलमध्ये 4 टप्पे असतात. उदाहरणार्थ पहिला टप्पा जो असतो तो अगदी वरचेवर झोपेचा, जस्ट आपण आता झोपायला गेलो आणि आपल्याला झोप लागली, हे काही मिनिटाचा टप्पा असू शकतो. त्यानंतर येणारा दुसरा जो टप्पा आहे तो थोडासा गाढ झोपेचा,

0: मिडियम झोपेचा, त्यामध्ये शरीरात थोडे बदल होऊ शकतात, जसं आपला बीपी कमी होणे, हार्ट रेट कमी होणे, श्वासोच्छ्वासाची गती कमी होणे, शरीराचं टेम्परेचर कमी होत जातं आणि थोडशा अजून गाढ झोपेकडे आपण जातो. तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये खूप गाढ झोप आपल्याला लागते. त्यामध्ये जसं मी ईईजीचा उल्लेख केला म्हणजे मेंदू आलेख, त्यामधल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज अगदी स्लो होऊन जातात आणि व्यक्तीची खूप गाढ झोप होते. आणि या गाढ झोपेमध्ये व्यक्तीच्या म्हणजे बाह्य स्थितीचा फारसा परिणाम व्यक्तीवर होत नाही, म्हणतो आपण खूप गाढ झोप लागली, तीही तिसऱ्या टप्प्याची झोप असते. आणि चौथा टप्पा जो आहे तो शेवटचा टप्पा त्या सायकल मधला. तर यामध्ये हे टप्पे कशा प्रकारे केलेले आहेत, तर पहिले तीन टप्पेला आपण नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणतो आणि चौथा जो टप्पा आहे त्याला रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणतो. नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप म्हणजे डोळ्यांची हालचाल त्या झोपेच्या टप्प्यांमध्ये होत नाही, डोळ्यांची म्हणजे बुबुळांची हालचाल. तर ज्या झोपेच्या टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होते त्याला रॅपिड आय मुव्हमेंट, जी चौथी स्टेप आहे, आणि पहिले तीन टप्प्यांमध्ये बुबुळांची हालचाल होत नाही. या चारही टप्प्यांचं वेगवेगळं कार्य आहे. जसं पहिल्या तीन टप्प्यांचं कार्य असं आहे की तो जो झोपेचा भाग आहे त्या झोपेमध्ये व्यक्ती गाढ झोपतो तिसऱ्या स्टेपमध्ये, मी जसं म्हटलं, तर त्या गाढ झोपेमध्ये व्यक्तीचं रिपेरिंगचं काम सुरू होतं, शारीरिक रिपेरिंग किंवा पेशींची वाढ होणे, पेशींतला जे काही फॉल्ट झाला असेल, हानी झाली असेल ती रिपेअर होणे, हे महत्वाचं काम या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर इमोशनल किंवा मानसिक शांतीसाठी जी आवश्यकता आहे, मेंदूमध्ये जे बदल झाले पाहिजे ते सुद्धा या टप्प्यामध्ये होतात. त्याचा पुढचा जो चौथा टप्पा आहे रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप, त्यामध्ये व्यक्तीच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढते जी आपल्याला ईईजी आलेखमुळे कळू शकते. आणि त्याचबरोबर वेगवेगळे स्वप्न पडणे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी दिसणे, इमॅजिन होणे आपल्याला, या सगळ्या या चौथ्या टप्प्यामध्ये होतात. आणि या चौथ्या टप्प्याचं मुख्य कार्य आहे मेमरी वाढवणे किंवा दिवसभरात जी काही आपण इन्फॉर्मेशन जमा केलेली आहे ती लक्षात ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन जे आपलं राहिलं पाहिजे, एकाग्रत राहिली पाहिजे, हे चौथा टप्पा तो पूर्ण करतो. अशी चार टप्प्यांची एक सायकल होते आणि एक सायकल जवळजवळ 90 ते 110 मिनिटाची असते. अशा प्रकारे एका रात्रीच्या झोपेमध्ये आपले 5 ते 6 टप्पे होतात. म्हणून आपण म्हणतो ना की विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास करताय पण झोप पण चांगली घ्या. कारण काय की जे तुम्ही दिवसभर अभ्यास केलेला आहे मेमरी त्याची चांगली राहिली पाहिजे, कॉन्सोलिडेशन झालं पाहिजे मेमरीचं, यासाठी झोपेचे तेवढंच महत्व आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं एक वेगळं महत्व झोपेच्या दृष्टीतून आहे. हे टप्पे रिपीट होत राहतात. एकच सायकल 90 ते 110 मिनिटाची असते. एका सायकलमध्ये चार टप्पे असतात आणि अशा चार टप्प्यांची एक सायकल 5 ते 6 वेळेस पूर्ण रात्रीमध्ये अल्टरनेट होत राहते. हे नॉर्मल अडल्टचं सांगतो मी आणि ज्यांच्यामध्ये झोपेचे प्रॉब्लेम आहेत, नक्कीच ह्या स्टेजेस डिस्टर्ब राहतील आणि या स्टेजेस डिस्टर्ब राहिल्या तर या स्टेजेसचे जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, त्याचे दुष्परिणाम होतील.
1: तर मग या झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि आपल्या मेंदूवर कोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते? मग
0: झोपेचे कार्य जे प्रकारे बघितलं, ऑब्व्हियसली झोप डिस्टर्ब झाली तर ते कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणजे रिपेरिंगच आहे, आपल्या पेशींची वाढ आहे किंवा आपली जी रोग प्रतिकार शक्ती आहे ही सगळं व्यवस्थित ठेवण्याचं काम हे झोपेचे टप्पे करतात. पण ती जर बिघडली तर नक्कीच आपली रोग प्रतिकार शक्ती बिघडेल, वारंवार आजारी पडणे झोप नसेल तर. त्याचबरोबर मानसिक जी आपली अवस्था आहे किंवा भावनिक जी स्थिरता आहे ती कमी राहील, अँझायटी डिप्रेशन यासारख्या आजारांमध्ये सुद्धा हे कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की चौथ्या टप्प्यात आपली मेमरी चांगली राहण्याचं काम होतं, इन्फॉर्मेशन जी मिळवलेली आहे. जर तो चौथा टप्पा व्यवस्थित झोपेचा नाही झाला तर आपलं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता किंवा लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्ती जी प्रक्रिया आहे ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर हे शारीरिक किंवा मानसिक परिणाम झोप न झाल्यामुळे होऊ शकतात. त्याचबरोबर शरीराची मेटाबॉलिक क्रिया असते, चयापचयाची क्रिया म्हणा किंवा संप्रेरके असतात हार्मोन, यांची बऱ्यापैकी इंटरॅक्शन होऊन ते रेग्युलर होण्याचा कार्य झोप करत. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर मग भूक वाढणे, अवेळी जेवण होणे, हाय कॅलरीज डायट होणे, त्यामुळे ओबेसिटी लठ्ठपणा वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हृदयावर ताण येणे, हृदयाचे आजार होणे, हायपरटेन्शन बीपीचे आजार होणे, यासारखे शारीरिक आणि रिस्की आजार होण्याची सुद्धा खूप शक्यता दाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे झोपेचं कार्य फक्त मानसिक किंवा मेंदूपुरतं मर्यादित न राहता इतर अवयवांवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1: म्हणजे पूर्ण शरीरावर,
0: पूर्ण शरीरावर
1: आणि मनावर देखील त्याचा परिणाम.
0: नक्कीच नक्कीच.
1: डॉक्टर, मग हे निद्रानाश काय प्रकार आहे आणि त्याची कारण काय सांगता येतील आपल्याला?
0: निद्रानाश या शब्दानुसार आपण जर बघायला गेलो तर निद्रा म्हणजे झोपेचा आपला प्रॉब्लेम येणे, साध्या सरळ झोपेमध्ये झोपेच्या समस्या. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या राहू शकतात. जनरली आम्ही मानसोपचार तज्ञ जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो, पेशंट जेव्हा हिस्ट्री देतो, तर त्यावेळेस आम्ही क्वालिटीची झोपेची खराब झाली आहे का क्वांटिटी झोपेची खराब झाली आहे हे डिवाइड करण्याचा किंवा त्यानुसार त्याला विभाग करण्याचा प्रयत्न करतो. तर झोपेच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात, जसं झोपेची सुरुवातच न होणे किंवा झोप झाली की लगेच मध्ये झोप तुटणे आणि परत झोप न होणे, म्हणजे जो झोपेचा मेंटेनन्सचा फेज आहे तो पूर्ण न होणे किंवा झोप तुटक तुटक होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झोपेच्या समस्या असू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की आजकाल जीवनशैलीमुळे लेट झोपणे किंवा ज्यांचं शिफ्टचं वर्क आहे, 8 दिवस नाईट शिफ्ट, 8 दिवस डे टाईम, त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात.

शकतात. जनरली आम्ही रूल ऑफ 3-3-3 फॉलो करतो निद्रानाशाचं अनालिसिस करताना. एखादा व्यक्ती जर सांगत असेल तर रूल ऑफ 3-3-3 असा आहे की एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून म्हणजे आठवड्यात जे 7 दिवस असतात त्या 7 दिवसापैकी 3 रात्री जर झोप व्यवस्थित नाही झाली आणि असं जवळजवळ 3 महिन्यापर्यंत चालू राहिलं म्हणजे 3 रात्री एका आठवड्यातून आणि असं 3 महिन्यापर्यंत जर चालू राहिलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी झोप झाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्या व्यक्तीचे 3 कामं महत्वाचे ब्रेन रिलेटेड जर अफेक्ट होत असतील तर त्याला निद्रानाशाची

0: डॉक्टर, आपण बघतोय सध्या आपलं जे आयुष्य आहे ते सगळं धावपळीचं आहे, मग या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या का वाढताना आपल्याला दिसत आहेत?
1: धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक तर फिजिकल एक्झर्शन खूप होतंय, कमी वेळात आपल्याला खूप कामं करायची, 8 तासाचे वर्किंग जरी आर्स पकडले तरी काम आपल्याला 10-12 तासाचं करायचं ते 8 तासात, त्यामुळे मेंदूवर येणारा ताण आहे, ताणतणाव आहे, कौटुंबिक कारण आहेत, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, भावनिक सपोर्ट तेवढा राहिलेला नाहीये, त्यामुळे मनाची स्थिरता या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन स्ट्रेस तणाव खूप वाढलेला आहे. स्ट्रेस तणावामुळे सुद्धा शरीरात भरपूर बदल होतात, थोडक्यात आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होतात, काही रासायनिक प्रक्रियेत बदल होतात आणि त्यामुळे सुद्धा झोपेचं चक्र बिघडतं. झोप ही आपल्याला इंटरनल क्लॉक आहे, आपल्या बॉडी जैविक घड्याळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर या ताणतणावाचा परिणाम होतो, त्याच्यामुळे झोप बिघडते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत की उशिरापर्यंत जागरण करणे, आज आपण बघतो की सर्वजण म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या लोकांना रात्री वेब सिरीज बघायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत किंवा रील्स बघायचे, स्क्रोलिंग चालू असते आणि हे करताना काय होतं की सतत काही ना काही इन्फॉर्मेशनचा भडीमार आपण मेंदूवर करत राहतो. जी झोपेची गरजेची वेळ आहे त्यावेळेस आपण मेंदूला काही ना काही इन्फॉर्मेशन देत राहतो, मेंदू उत्तेजित राहतो, हायपर राहतो, या रील्स किंवा व्हिडिओ बघून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात, कधी द्वेषाची भावना येते, रागाची भावना येते, चिंतेची भावना येते, प्रेमाची भावना येते, वेगवेगळ्या भावना येतात आणि भावना आल्या म्हणजे ब्रेन शांत न राहता हायपर होऊन जातो, त्यामुळे ऑब्व्हियसली झोप आपली पुढे ढकलेल, झोप वेळेवर होणार नाही. त्याचबरोबर या उपकरणांमधून वेगळ्या प्रकारचा लाईट आपल्या डोळ्यांवर जातो, ब्लू लाईट आपण म्हणतो, तो सुद्धा झोपेचं चक्र किंवा इंटरनल जे घड्याळ आहे त्याला डिस्टर्ब करतो. ह्या सगळ्या लाईफस्टाईलचे जे इश्यूज आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर परिणाम होतोय. लेट नाईट जेवण करणे, हाय कॅलरीज डाएट रात्री उशिरा घेणे, स्निग्ध पदार्थ जास्त घेणे, मद्यपान करणे, स्मोकिंग करणे, कॉफी चहा हे जर संध्याकाळी आपण घेतले तर नक्कीच आपल्या झोपेवरही त्याचा परिणाम होतोय. आणि शिफ्ट वर्करचे तर वेगळे प्रॉब्लेम आपण आत्ताच बोललो, ज्यांना रात्री जागरण करायचं असतं त्यांच्या तर झोपेच्या समस्या येणार आज नव्हत्या. तर या सगळ्या ताणतणाव आणि लाईफस्टाईलच्या प्रॉब्लेममुळे झोपेचे प्रॉब्लेम म्हणा किंवा झोपेच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत.
0: डॉक्टर, झोपेची एक महत्वाची वेळ कोणती की त्यावेळेला सगळ्यांनी झोपणं गरजेचं असतं?
1: आपण जर आपल्या अगोदर काळापासून जर गोष्टी बघितल्या तर अगोदर आपले पूर्वज म्हणा अगदी फार लवकर झोपायचे, 7-8 वाजता झोपायचे. आता आपण तिथं सध्या फॉलो करू शकत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ इव्होल्युशन म्हणा किंवा कामाच्या ह्याच्यामुळे म्हणा आपली झोपेची घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक पुढे ढकलली गेली आहे, पण तरी जास्तीत जास्त 10-11 पर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेनली झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ जेवढी फिक्स असेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं, म्हणजे ते क्लॉक आपलं सेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेच्या वेळा जितक्या अगोदर असतील लवकर असतील तेवढं चांगलं.
0: डॉक्टर, मोबाईल, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर सध्या वाढलेला आहे, तर त्याचे लाईट त्याचा परिणाम आपल्यावर होतो, तर आणखीन याच्या व्यतिरिक्त त्याचा काय परिणाम आपल्यावर जास्ती प्रमाणात होतो?
1: हा, मी जसं लाईटचं सांगितलं की आता बघा मोबाईल आपण अगदी जवळ बसून बघतो, समोर घेऊन झोपतो आणि तो लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यांवर जातो आणि तो डोळ्यांवरचा लाईट मेंदूला काही सिग्नल्स देतो. जनरली आपल्याला झोपेची प्रक्रिया काय थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे, आपल्याला झोप का लागते, रात्रीच का लागते, कारण रात्र झाल्यानंतर जे काही लाईट आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, मेंदूपर्यंत लाईट पोहोचला नाही म्हणजे मेंदूला एक सिग्नल मिळतो, तो सिग्नल मिळाला की मेंदूमध्ये झोपेचं रसायन स्त्रवल्या जातं, ज्याला मेलाटोनिन म्हणतो, एक संप्रेरक हॉर्मोन, आणि तो मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन रिलीज झालं की आपल्याला झोपेच्या अवस्थेकडे आपण जातो. पण जर आपण रात्री मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही सारखे उपकरणं बघितले तर त्यांच्या लाईटमुळे किंवा त्यांच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हे जे झोपेचे सिग्नल हे मेंदूपर्यंत जाणार नाहीत, मग मेंदू तो जो हॉर्मोन झोपेचा आहे तो बाहेर देणार नाही आणि जोपर्यंत ते हॉर्मोन बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही. आणि हे हॉर्मोन वेळेवर न आल्यामुळे आपली बायोलॉजिकल क्लॉक ही डिस्टर्ब होते आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळे मग हे झोपेच्या समस्या, जसं उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोप लागते मग व्यक्तीला, म्हणजे असे क्लॉक डिस्टर्ब होऊन जाते. तर अशा प्रकारे हा उपकरणांचा डायरेक्ट मेंदूशी आणि मेंदूच्या या सगळ्या झोपेच्या निगडीत प्रक्रियेसाठी संबंध आहे.
0: अच्छा, म्हणजे थोडक्यात उजेड आणि झोप याचा हा खूप जवळचा संबंध.
1: नक्कीच नक्कीच, नैसर्गिक आहे. रात्र झाली की आपलं झोप काय येते, कारण उजेड बंद होतो, अंधार पडतो, मेंदू सिग्नल देतो की आता झोपायची वेळ झाली आहे, ते हॉर्मोन रिलीज करा. पण जर आपण लाईट समोर ठेवला तर तो सिग्नल मिळणार नाही.
0: डॉक्टर, झोपेत बरेच लोक घोरतात किंवा काही लोकांना झोपेत बोलायची सवय असते, काही लोकांना झोपेत चालायची सवय असते, तर हा प्रकार काय आहे आणि त्याचा काय झोपेचा संबंध आहे?
1: हा म्हणजे थोडासा बघायला ऐकायला विचित्र वाटतो की व्यक्ती झोपेत ओरडतोय, बोलतोय किंवा चालतोय, तर हा जो प्रकार आहे ह्याला आमच्या भाषेत आम्ही पॅरासोमनिया म्हणतो. पॅरासोमनिया म्हणजे एक वेगळी ऍक्टिव्हिटी जी नॉर्मल नाहीये, झोपेच्या मध्ये ही आपण अपेक्षित नाही करत, पण मग ही ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्याला आपण पॅरासोमनिया म्हणतो. आधीमध्ये होत असेल तर फारसं त्याला लक्ष देण्याची गरज नाही, पण हे वारंवार होत आहे, रेग्युलर होत आहे आणि त्यामुळे आता व्यक्ती चालायला लागला, पडला वगैरे, म्हणजे कॉम्प्लिकेशन होत आहे, तर नक्की त्यावर उपचार करणं गरजेचं आहे. साधारणतः मेंदूला सिग्नल मिळतो की आता आपली झोपेची अवस्था आहे आणि आता उठण्याची अवस्था आहे, त्याला स्लीप वेक सायकल म्हणतो आपण. पण जेव्हा मेंदू कन्फ्यूज की व्यक्ती झोपलेला आहे का जागृत आहे, त्यावेळी ते

0: सिग्नल व्यवस्थित बॅलन्स होत नाहीत आणि सिग्नल व्यवस्थित बॅलन्स न झाल्यामुळे रात्री झोपे सुद्धा व्यक्ती बोलतो, रात्री झोपे सुद्धा व्यक्ती चालतो. इम्प्रॉपर सिग्नलिंगमुळे हे असे प्रकार होतात. फार कॉमन नाही, पण जर हे फ्रिक्वेंटली होत असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, जसं ताणतणाव वाढलेला आहे, प्रत्येकालाच ताणतणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, मग ह्या सगळ्याचा झोपेशी काय संबंध येतो?
0: ताणतणाव आणि निराशा किंवा चिंता, ज्याला आपण अँग्झायटी डिप्रेशन म्हणू, ह्याचा दोन्ही अर्थाने कनेक्शन आहे झोपेशी. जनरली अँग्झायटी डिप्रेशनमध्ये झोप बिघडू शकते आणि झोप सतत बिघडलेली असेल तर अँग्झायटी डिप्रेशन सुद्धा होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे झोपेचा निद्रानाश किंवा झोपेची समस्या हे या आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा कारणही असू शकतं. आणि ताणतणावामुळे भरपूर शारीरिक मानसिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, रासायनिक बदल होतात, त्यामुळे झोपेचं चक्र नक्कीच बिघडतं. डिप्रेशनचं एक प्राईम मूलभूत किंवा मुख्य लक्षण हे आहे की अर्ली मॉर्निंग अवेकनिंग, म्हणजे सकाळी लवकर जाग येते, थोडी झोप लागते पण मग सकाळी सकाळी गरजेपेक्षा पहाटे लवकर जाग येऊन व्यक्ती विचारात राहतो, निराशात राहतो. हे एक डिप्रेशनचं एक मुख्य लक्षण आम्ही बघतो. म्हणजे झोपेची आम्ही हिस्ट्री घेताना ह्या प्रकारे पण ते आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. खूप जवळचा संबंध आहे अँग्झायटी, ताणतणाव, डिप्रेशनचा झोपेशी एकमेकाशी रिलेटेड आहेत.
1: ह्या सगळ्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला झोप सुधारण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारणं गरजेचं आहे?
0: म्हणजे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर आपण म्हणतो, म्हणजे त्रास झाल्यापेक्षा अगोदरच उपाय करणं गरजेचं आहे आणि ती सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला अगोदरच लावणं गरजेचं. आणि आजकाल बघतोय आपण की या सगळ्या गॅजेट्समुळे हे सगळ्या गोष्टी फार डिस्टर्ब झालेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं एक वेळ फिक्स करून झोपायला जाणे आणि वेळ फिक्स करून उठणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात मी जसं सांगितलं की ती बायोलॉजिकल क्लॉक आपल्या शरीरातली आपल्याला सेट करायची आहे. दुसरी गोष्ट, अवांतर गोष्टी म्हणजे जशा वादविवाहाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या रील्स व्हिडिओ हिंसक आहेत किंवा आपल्या मेंदूला उत्तेजित करू शकतात, असे व्हिडिओ रील्स किंवा स्क्रोलिंग, सोशल मीडिया, चॅटिंग आपण रात्री टाळलेलं कधीही चांगलं. यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर रात्रीची झोप ही येण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी रात्रीचं जेवण आणि झोपेचे टाईम याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 तासांचा तरी आपण गॅप ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे, जास्त हाय कॅलरीज किंवा स्पायसी फूड असू नये. त्याचबरोबर चहा कॉफी, बऱ्याच जणांना संध्याकाळी घेण्याची सवय असते, चहा कॉफी सुद्धा एक उत्तेजक पेय आहे, ते सुद्धा मेंदूला उत्तेजित करून झोपेची समस्या वाढू शकतं. ते स्ट्रिक्टली कमीत कमी 6 तास अगोदरपर्यंत झोपेची, समजा 9 ची वेळ आहे झोपेची तर 3 वाजताच्या नंतर आपण हे पेय घेऊ नये. इतके कटाक्षाने या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेवढी आपली लाईफस्टाईल चांगली राहील, एक्सरसाइज आहे, वॉक आहे किंवा योग, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी आपण अंगभूत केल्याच पाहिजेत. या सगळ्या सवयींची म्हणजे काटेकोरपणे पालन केलं तर झोपेची समस्या कदाचित येणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याच जणांना दुपारी झोपायची एक सवय असते, मग ही दिवसा झोपायची जी सवय आहे ही योग्य आहे का? जरी ती असली तर ती कितपत घेणं गरजेचं आहे?
0: आता हा जो दुपारच्या झोपेचा प्रश्न आहे हा इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने आपण बघायला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम काय आहे, म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कम्प्युटर वर्क करतो किंवा हायली ब्रेन वर्क आहे त्याचं ब्रेन दुपारपर्यंत थकत असेल, सकाळी लवकर उठल्यापासून जो काम करत असेल दुपारपर्यंत थकत असेल तर त्याला नक्कीच रेस्टची गरज आहे. अशा व्यक्तींनी ज्यांना असं वाटतं की आपला थकवा जास्त होतो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा मेंटल फटीक असो, जर असं जाणवत असेल तर दुपारी थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही. पण ती झोप कमी कालावधीची असली पाहिजे, 15 ते 20 मिनिट, मॅक्स अर्धा तास आपण म्हणूया. पॉवर नॅप ज्याला आपण म्हणतो की थकलोय मी आता थोडासा आराम करतो, मेंदूला रेस्ट देतो, म्हणजे पुढच्या कामाला माझा मेंदू ताजातवाना होईल, असं करायला काहीही हरकत नाही. फक्त त्याला वेळेचं बंधन पाहिजे की जास्त वेळ झोप नको, नाही तर परिणाम उलट प्रकारे सुद्धा होऊ शकतात. तर ते इंडिव्हिज्युअल
1: परिणाम होतात.
0: त्या परिणाम म्हणजे रात्रीची झोप वेळेवर न होणे, बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होऊन जाईल आणि दिवसा झोप जास्त झाल्यामुळे एक प्रकारचा थकवा किंवा अतिशय डलनेस तुम्हाला जाणू शकतो. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे चयापचयची ती सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम म्हणतो, आजार म्हणतो, लठ्ठपणा, हार्टचे डिटेरिओरेशन, याही गोष्टी वाढू शकतात. त्यामुळे एक शिस्त ठेवून व्यवस्थित त्याचं मोजमाप करून झोपायला काही हरकत नाही ज्यांना या प्रकारची गरज जाणवते.
1: मग वयस्कर लोकांमध्ये त्यांना दुपारची झोप येत असते तर ते त्या दृष्टीने योग्य आहे?
0: योग्य, थोड्या वेळासाठी योग्य आहे कारण त्यांची रात्रीची झोप मुळातच कमी झालेली असते नैसर्गिकरित्याच. जसं आपण बोललो की लहानपणाची गरज आणि म्हातारपणाची गरज, झोपेची गरज खूप कमी झालेली असते, तर थोडा वेळ झोप घ्यायला काहीच हरकत नाही.
1: डॉक्टर, मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोपेच्या गरजा कशा वेगवेगळ्या असतात? बरं,
0: लहान मुलांमध्ये झोप ही जास्त तासांची आवश्यक आहे, रात्रीची झोप 10 ते 12 तासांची झोप त्यांना गरजेची आहे कारण त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त असते, खेळणं हे या गोष्टी, त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या तेवढा आराम मिळणं गरजेचं आहे. थोडं यंग एजमध्ये आपण गेलो, यंग ऍडल्टमध्ये, तर झोपेची जी अवधी आहे तो कमी होतो, 8 तासांचा 9 तासांचा असू शकतो आणि वयोवृद्धांमध्ये तो अजून कमी होऊन 5-7 तासांची झोप सुद्धा सफिशियंट आहे.
1: डॉक्टर, आजकाल मधुमेह म्हणा किंवा हृदयविकार बीपी हे जास्त प्रमाणात आपल्याला व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात, मग ह्या सगळ्याचा झोप

0: झोपेशी काय संबंध आहे?
1: झोपेशी याचा खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. झोप जर आपली दीर्घकाळापर्यंत डिस्टर्ब असेल, झोपेचं कार्य व्यवस्थित होत नसेल, तर आपली बॉडीची रिकव्हरी, जसं आपण म्हटलं त्याचे कार्य रिपेअरिंग, ते व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढणे किंवा हार्टवर स्ट्रेस येणे, तणाव येणे, हार्टचं कार्य वाढणे, यामुळे हार्ट रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात. जागरण झाल्यामुळे मग अवेळी जेवण करणे, रात्री जागरण झालं की आपण काही ना काही खातो, मग हाय कॅलरीज डाएट होते, जेवणाच्या वेळा चुकतात, चयापचया क्रिया, मेटाबॉलिक प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यामुळे ओबेसिटी, लठ्ठपणा हे सारखे आजार, आणि आजारांमुळे येणारं ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार, याचा स्ट्रॉंग रिलेशन आहे. जापनीज लोकांचं आपण कुतूहल करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आहे, 90-100 वर्ष ते अगदी थंडणीत जगतात. त्यामागे त्यांचा जीवनशैलीचा तर रोल आहेच, आहाराचा आहेच, काही अनुवंशिकता सुद्धा असेल त्यांच्या जीन्समध्ये, पण त्याबरोबर त्यांनी झोपेला खूप अनन्यसाधारण महत्व दिलेले. जापनीज लोकांमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात फॅमिली मेंबर सुद्धा, म्हणजे का, तर एकमेकांना डिस्टर्ब होऊ नये, एकमेकांची झोप एकमेकांच्या हालचालीमुळे किंवा कोणाला घोरण्याचा त्रास असेल किंवा कोणी वॉशरूमसाठी उठलं तर डिस्टर्ब होऊ नये, हा त्यांच्या मागचा हेतू असतो. म्हणजे एवढं प्रायोरिटी ते झोपेला देतात. वेगवेगळ्या रूममध्ये झोपणं शक्य नसेल तर एकाच रूममध्ये छोट्या बेडवरती वेगवेगळे झोपतात. हेतू हाच की व्यवस्थित झोप झाली पाहिजे, म्हणजे तेवढं आपण लक्ष देऊन झोपेला महत्व देणं गरजेचं.
0: डॉक्टर, मगाशी तुम्ही बोलताना जसं उल्लेख केला की जे लोक नाईट शिफ्ट करतात तर त्यांच्या झोपेचं सगळं तंत्र बिघडतं थोडक्यात, तर मग ह्या लोकांनी झोपेचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे?
1: जसं मी म्हटलं की आपली बायोलॉजिकल क्लॉक त्यांना त्याप्रमाणे सेट करावी लागेल. इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला बोलणं, सांगणं आणि त्यांना करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता रात्रीची त्यांची झोप होत नसेल 10 दिवस कंटिन्यू, 7 दिवस त्या शिफ्टनुसार, तर दुसऱ्या दिवशी त्यांना झोप घेणं गरजेचंच आहे. नक्कीच ती तेवढी परिपूर्ण नैसर्गिक झोप नसेल जी रात्रीची झोप असेल, पण त्यांनी दिवसात त्या प्रकारे 5-7 तासांची चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्यासाठी फॅमिली मेंबरने पण त्यांना कॉपरेट करणं गरजेचं आहे, कारण दिवसा मग बाकीचे कामं चालू असतात, आवाज, गोंधळ, यामुळे सुद्धा त्यांची झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण त्यांनी सुद्धा झोपेला महत्व देऊन, झोप रात्री होत नसेल तर दिवसा घेणं खूप गरजेचं आहे.
0: सगळ्यात महत्वाचं डॉक्टर की झोपेच्या गोळ्या घेणं कितपत योग्य आहे,
1: हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा केव्हा पेशंट आमच्याकडे, मानसोपचार तज्ञांकडे येतात आणि आम्ही म्हटलं की आता तुम्हाला गरज आहे एक झोपेची गोळी देतो, तर असं बघतात की जसं काही आम्ही त्यांना पॉइजन देण्यासाठी सांगतो या पद्धतीने, एवढी त्यांची रिॲक्शन ही असते. पण एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या म्हणजे काही एवढं घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये जर तुम्ही त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेत असाल. कारण तज्ञ तुमच्या सर्व सिच्युएशनचा, तुमच्या प्रॉब्लेमचा, तुमच्या कंडिशनचा इव्हॅल्युएट करून तुम्हाला जो योग्य डोस आहे तो डोस देणार. आणि ह्या ज्या औषधी यासाठी बनवल्या आहेत की तुम्हाला जर झोप सगळे प्रयत्न करूनही येत नाही आणि झोप तर झाली पाहिजे, तर ह्या औषधीचा उपयोग त्यासाठीच बनवलेल्या आहेत. त्या कॅन्सरच्या किमोथेरपीचे आपल्याला माहिती आहे किती साईड इफेक्ट आहेत, म्हणजे लोक त्रासून जातात पण ते घ्यावी लागते कारण गरजेची आहे. इन सेम वे ह्या पद्धतीने याचा बाऊ न करता गरज असेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितच या औषधी घेतल्या पाहिजेत. तज्ञ तुम्हाला तो डोस व्यवस्थित ऍडजस्ट करून देतील, व्यवस्थित कालावधीसाठी देतील आणि त्यानुसार तुम्हाला सल्ला सुद्धा देतील.
0: डॉक्टर, निरोगी आणि गुणवत्तापूर्ण झोपेसाठी आपण सर्वसामान्य लोकांना काय संदेश द्याल?
1: झोपेचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. जर आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा हे मानतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो, तर झोप ही आपल्याला नैसर्गिक देणगी आहे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याची. त्यामुळे त्या दृष्टीने झोपेकडे बघणं आणि शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे जे जीवनशैलीतले बदल आहेत, लेट नाईट जागणे, स्क्रोलिंग करणे, आहार व्यवस्थित ठेवणे, झोपेच्या वेळा पाळणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्ध आरोग्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही ह्या सगळ्या सवयी पाळल्या तर.
0: खूप छान डॉक्टर अमित. डॉक्टर अमित, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना झोपेचं महत्व आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी डॉक्टर अमित टाक यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरं, ते श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्रिय स्वस्थ भारत या हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:55 झालेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळ.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त

0: माहिती,
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी।
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज वर, प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: फार्म टू सिटी 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रति किलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्या साठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात, त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. सीएसआरसाठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसनमधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून

एक वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमताने हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना एका वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर एक वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात. त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनू शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात चाकरी रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान

विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर सहित ऍप सहित मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सुरुवातीला ऐकूया एक निवेदन. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूयात वृत्तविशेष बरोबर 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. याच पार्श्वभूमीवर विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ऐतिहासिक योगदानाचं स्मरण करत राज्य सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. या अंतर्गत आज मुंबईत वरळी ते आरे दुग्ध वसाहतीजवळ झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः सहभागी झाले होते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या उपक्रमांतर्गत युवा वर्गासह लाखापेक्षा जास्त नागरिकही सहभागी झाले होते. खरं तर गेल्या काही दशकांमध्ये बदलणारं हवामान, पावसाचं अनियमित चक्र आणि भूजलाचा अविरत उपसा यामुळे पाणी टंचाई सर्वत्रच गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आणि जलसंधारणातली लोकसहभागाची भूमिका याविषयी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं मत ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली. आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रिलचं सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000 पेक्षा जास्त या दोन्ही विषयासाठी रिलचं सुद्धा निर्माण झाल्या. त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली नाही. त्याचा शेवट होता, आता 31 ऑगस्ट पर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीत आलेला आहे, त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे. आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे. आणि हे महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला.
0: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी प्रादेशिक पातळीवरच्या पाणी टंचाईचं वास्तवही समजून घ्यायला हवं. विशेषतः मराठवाड्यासारख्या सतत पर्जन्य छायेच्या आणि दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या प्रदेशात पाणी टंचाईचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. इथे एका बाजूला पावसाची अनिश्चितता आहे तर दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध पाण्याचा शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा प्रचंड संघर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना यांविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे.
2: मराठवाड्याच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70% भाग हा

0: कायम दुष्काळी आहे. म्हणजे सरासरी मानाने 3000 घनमीटर प्रति हेक्टरी एवढी पाण्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे, परंतु मराठवाड्यामध्ये हे 1383 प्रति हेक्टर घनमीटर एवढी आहे. एकूण काय, तर मराठवाडा हा कायम तुटीचा आणि दुष्काळी प्रदेश आहे. यामुळे इथली जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही, पर्यायाने शेती परवडत नाही, यामुळे गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्याचे प्रश्न इत्यादी या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. आणि गेल्या काही वर्षापासून या हवामान बदलाचा फार मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतो आहे. यामुळे दुष्काळ, गारपीट, नापिकी या विविध अडचणीमुळे मराठवाड्यातला सगळा ग्रामीण शेतकरी समाज हा अस्वस्थ आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्याकडे पाऊस पडत नाही हा आपला प्रश्न नाहीये. पडलेल्या पावसाचं आपल्याला विकेंद्रित जलव्यवस्थापन करून ही जलसमृद्धी कशी निर्माण करता येईल हा आपला मुख्य विषय आहे. यासाठी आपल्याला माथा ते पायथा ही संकल्पना मानून पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प यासारखे विकेंद्रित जलव्यवस्थापनाचे अनेक प्रकल्प मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव असेल, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्यामध्ये याचा मोठा हातभार लागू शकतो. आम्ही ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आम्ही आजतागायत जलस्वराज्य असेल, आपलं पाणी असेल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असेल, आदर्शगाव प्रकल्प, बजाज अफाम CSR जलसंधारण प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यातील 100 गावातला दुष्काळ आणि त्या गावातलं टँकर हटवण्याचं मूलभूत असं काम आम्ही गेल्या 27 वर्षापासून करत आहोत. या पार्श्वभूमीवरच 2012 ते 2017 दरम्यान आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळ निवारणाचा अत्यंत पथदर्शी असा क्लस्टर बेस चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान आम्ही राबवलं. हे चित्ते नदी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2012 या साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या चित्ते नदी खोऱ्यामध्ये 27 गावातून गावोगावी ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून माथा ते पायथा भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून याला तांत्रिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा जोड देऊन एक अशा प्रकारचा परिपूर्ण असा एक आराखडा आणि नियोजन आम्ही तयार केलं. आणि हे करत असताना या पूर्ण संपूर्ण 27 गावांमध्ये माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे डोंगराला समतल सलगचर असतील, शेतशिवारामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असतील, नाल्यावर मातीबंधारी सिमेंट बंधारी असतील, शेततळे मोठ्या प्रमाणात असतील किंवा चित्ते नदीच्या 17 किलोमीटरच्या प्रवासामध्ये साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 12 पाझर तलावातील गाळ काढणं इत्यादी महत्वपूर्ण कामं आम्ही लोकसहभागातून या गावामध्ये केली. येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक समाज या नात्यानं नैसर्गिक जी संसाधनं आपल्याकडे आहेत त्यात प्रामुख्याने माती आणि पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनाची आपण जपवणूक आणि त्याचं जर संवर्धन केलं तर जलयुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, मराठवाड्याच्या अगदी उलट परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते. राज्यातला सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असूनही पावसाळा वगळता इथे सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, तर उन्हाळ्याच्या हंगामात घरगुती वापरासाठीच्या पाण्याची टंचाई सुरू होते. खरं तर इथल्या अतिउताराच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाचं पाणी समुद्राला वेगानं जाऊन मिळतं, त्यामुळेच कोकणातली पावसाची समृद्धी आणि पाण्याची टंचाई हा विरोधाभास दूर करण्यासाठी पाझर तलाव, बंधारे, पावसाच्या पाण्याचं संकलन यासारख्या उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना याविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर.
2: कोकणामध्ये

0: 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत सगळ्या नद्यांची सरासरी लांबी 40 ते 50 किलोमीटर आहे. आपण जर साधं गणित जर लक्षात घेतलं, एखादा पाण्याचा थेंब जेव्हा डोंगरावर पडतो आणि तो नदीमध्ये येतो तेव्हा तो साधारण 8 किलोमीटर प्रति अवर या तासाने समुद्राकडे जायचा प्रयत्न करत असतो. याचा साधा सोपा अर्थ असा, कुठचाही पाण्याचा थेंब जो डोंगरावर पडेल तो साधारण 6 ते 7 तासामध्ये समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्याच्या आपल्याकडे हा जो कालावधी आहे 6 ते 7 तासाचा, हा पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचं स्पीड जर कमी करू शकलो, छोटे बंधारे घालून, सीसीटी करून, वृक्षराजी वाढवून, तर हा पाण्याचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे कोकणात खूप पाऊस जरी पडत जरी असला तरी टिपिकल ज्याला आपण दुष्काळी वातावरण म्हणतो ते कधी कोकणाने अनुभवलेलं नाही. आणि कोकणामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू होईपर्यंत मे महिना येतो आणि जून सुरू झाला की आमची चर्चाच सगळी थांबते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यापैकी आम्ही 600 मिलीमीटर पाऊस जरी आम्ही जमिनीमध्ये जिरवू शकलो तरी खूप सोयीचं होऊ शकतं. कोकणामध्ये जांभा दगड आणि काळेथर दगड हे दगड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जांभ्या दगडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 2% आहे. हेच आपण गंगेच्या खोऱ्यात गेलो तर हीच क्षमता 30 ते 40% पर्यंत राहते. त्याच्यामुळे कोकणाची भौगोलिक रचना जी आहे ती मुळात जास्त पाऊस असल्यामुळे तशी आहे. आपल्याकडे जर सपाट प्रदेश जर असते तर एवढा पाऊस आपल्याला पुरून उरला असता. त्याच्यामुळे मुद्दा आहे की त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे जीवन पद्धती ऍडजस्ट आपल्याला करता आली पाहिजे. कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई हा विषय आता काही ठिकाणी जरी जाणवत असला तरी तो भविष्यामध्ये कळीचा मुद्दा होणार आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटकांची येणारी संख्या ही खूप वाढते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती 8 ते 8.5 लाख आहे. पण आपण मालवण, तारकर्ली, देवबाग ह्या सगळ्या भूभागाचा अभ्यास जर केला तर दरवर्षी 3 ते 4 लाख लोक ह्या भूप्रदेशामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्राजवळचा पर्यटन असल्यामुळे तिथे गोड्या पाण्याची समस्या अधिक येणार कारण खारं पाणी लवकर इनकॉर्पोरेट होतं. त्याचे खूप पाऊस पडतोय म्हणून समस्या नाही असं गृहित न धरता जो पाऊस पडतोय त्याचं रूप वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का, बोर रिचार्ज करता येईल का, ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कणकवलीमध्ये कोळोशी नावाचं एक गाव आहे, भाई कुलकर्णी म्हणून होते नारायण आश्रमचे, त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांच्या गावाचं जिओ मॅपिंग करून कुठच्या भागामध्ये तलाव झाला पाहिजे आणि तो पाझर तलाव त्यांनी केला आणि त्या भूभागाची समस्या त्यांनी सोडवली. अति मोठी धरणं आणि मोठ्या धरणातनं पाण्याचे प्रश्न सुटतील मला असं वाटतं या मताशी मी सहमत नाही. एकूण देशामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत, त्याच्या धरणाने पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. धरणाची उपयोगिता वेगळी आहे, आम्ही धरणाच्या विरोधामध्ये नाही, पण छोट्या पाणलोटाचा विकास करणं, गावामध्ये ज्या पडीक जमिनी ज्या आहेत तिथे आपण जर छोटी मोठी शेततळे जर केली आणि एक शेततळ्याची साखळी जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते खूप सोयीचं होईल. आम्ही भगीरथमधनं हा जो प्रयोग केलेला आहे कोकणामध्ये ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि ज्या गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या लोकांना आम्ही म्हटलं की तू विहिरीतनं पाणी जेवढं उसपतोयस तेवढं तू जिरवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना जेसीबीचं भाडं दिलं तर 1 गुंठ्यामध्ये शेततळं ह्याला आम्ही लॅमिनेट करत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की 3 वर्षामध्ये बाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्याच्या प्रत्येक गावाने अशी जर मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी जर केली, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता, 10-15 हजार रुपये काही खूप मोठी रक्कम नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या लोकांचा रोल एवढा राहील की शेततळ्याची जागा निश्चित करणं आणि जसं नॉर्वेमध्ये केलं जातं, विकसित देशामध्ये केलं जातं, मी पाणी जेवढं जिरवतोय त्याच्या 80% पाणी मी वापरू शकतो, 20% पाणी जे आहे ते भूगर्भामध्ये मला साठवता आलं पाहिजे. ही जागरूकता आपणाला कोकणामध्ये आणावी लागेल.
1: श्रोतेहो, जलसंधारणाला प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या लोकचळवळीचं स्वरूप येणं ही काळाची गरज आहे. आजच्या जलसंधारण दिनानिमित्त यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया इतकंच. श्रोतेहो, आजचा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी

ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र शेतीविषयक कार्यक्रम काही क्षणातच. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीत संवादमध्ये विविध शेतीविषयक माहिती आणि छान छान गाणी ऐकत असतो. तर आज सुद्धा आपण शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी माहिती ऐकणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 97%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 21 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 21 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला, खरीप पिकामध्ये शिफारशीप्रमाणे फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2, तसेच फुले सुपर बायोमिक्स यांचा वापर करावा. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन, तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. धन्यवाद.

0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे माझं शेत माझं शिवार. मंडळी, आता कार्यक्रमात जाऊया पुढे. शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी माहिती ऐकूया. चला तर मग ऐकूया गीत संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर शुक्रवारी आपण शेतीविषयी वेगवेगळी माहिती घेत असतो, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायांची माहिती सुद्धा घेत असतो. तर आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी असाच एक छानसा विषय घेऊन आलेलो आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात करूया या मस्त गाण्यानं.

गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये शंखी गोगलगाईंचं कशा पद्धतीनं नियंत्रण करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मागील काही वर्षांपासून गोगलगाई या किडीचा राज्यातील बहुतांश भागामध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड इतकी वाढत आहे की त्यामुळं नुकसानीची पातळी गाठली जात आहे. ही कीड बहुभक्षी असून सुमारे 500 जास्त वनस्पतींवर उपजीविका करू शकते. या गोगलगाई आकर्षक वाटत असल्या तरी पिकांचं मोठं नुकसान करतात बर का. बहुतांश लोक कुतूहलापोटी या गोगलगाई गोळा करतात, मात्र यामुळेच अनवधानानं गोगलगाईंचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होतो. गोगलगाई व्यवस्थापनासाठी गाव पातळीवर सामूहिकरित्या प्रयत्न करणं प्रभावी ठरतं, त्यामुळे ते गरजेचं सुद्धा आहे. मंडळी, शंखी गोगलगाई या गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. पाठीवर 1 ते 1.5 इंच आकाराचं गोलाकार टणक कवच असतं. शंखी गोगलगाई सरपटत सरपटत चालत चिकट स्त्राव सोडत असतात. या चिकट स्त्रावामुळं त्यांना सरपटत चालणं शक्य होतं. हा स्त्राव वाळल्यानंतर शेतातील किंवा सभोवतालच्या रस्त्यावर चकाकणारा पांढरा पट्टा दिसून येतो. यावरून गोगलगाईंचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येऊ शकतं. जमिनीवर पडलेली पिवळी पानं, फुलं, फळं, शेणखत, शेण तसंच कुजलेल्या काडी कचऱ्यावर या उपजीविका करत असतात. ही कीड प्रामुख्यानं रात्रीच्या वेळी सक्रिय राहते आणि पिकांचं नुकसान करते. दिवसा गोगलगाई पालापाचोळा, दगड, गवतामध्ये, जमिनीलगत, खोडाभोवती किंवा भिंतीवर लपून बसतात. रोपावस्थेतील पिकाची पानं खाऊन त्या फस्त करत असतात. या गोगलगाईंच्या प्रादुर्भावासाठी कमी तापमान म्हणजे 20 ते 32 अंश सेल्सिअस तापमान, सततचा पाऊस, ढगाळ वातावरण तसंच अति जास्त सापेक्ष आर्द्रता या बाबी पोषक ठरत असतात. गोगलगाईंचा जीवनक्रम कसा असतो, त्यांचं व्यवस्थापन करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आज गीत संवाद या कार्यक्रमामध्ये शंखी गोगलगाईंचं प्रभावी नियंत्रण कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत. पूर्ण वाढ झालेल्या शंखी गोगलगाईची लांबी 15 ते 17 सेंटीमीटर सुद्धा असू शकते. अत्यंत लहान ते मोठ्या आकाराच्या असू शकतात. झाडाच्या खोडाजवळ किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीमध्ये 5 सेंटीमीटर खोल छिद्र करून त्यामध्ये गोगलगाई अंडी घालतात. एका वेळेला एक मादी सरासरी 80 ते 100 अंडी घालत असते. अंडी साबुदाण्यासारखी पांढरी गोलाकार असतात. गोगलगाईची अंडी अवस्था सरासरी

17 दिवसांची असते. 17 दिवसांनंतर अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडतात. पिल्लांची पूर्ण वाढ होण्यासाठी 8 ते 12 महिने इतका कालावधी लागतो. तसंच प्रौढ गोगलगायींचं आयुष्यमान 3 ते 5 वर्षांचं असतं. गोगलगायी अतिथंड किंवा अतिउष्ण तापमानामध्ये आपल्या कवचाचं तोंड पातळ आवरणानं बंद करून सुप्तावस्थेत राहत असतात. 500 पेक्षा जास्त वनस्पतींवर त्या उपजीविका करू शकतात. त्यामुळं पिकांवर जर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला तर त्यामध्ये नुकसान टाळणं हे कठीण असतं. त्यामुळे गोगलगायींचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. गोगलगायींसाठी सापळा तयार करत असताना गोंडपाट किंवा गवताचे ढीग गूळ आणि पाण्याच्या द्रावणामध्ये बुडवून संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवायला पाहिजेत, जेणेकरून त्याकडे गोगलगायी आकर्षित होतात. दुसऱ्या दिवशी गोंडपाट किंवा गवताच्या ढिगाखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात किंवा कपडे धुण्याच्या पावडरच्या पाण्यामध्ये टाकून नष्ट करायला पाहिजेत. 15% मिठाच्या पाण्यामध्ये गोंडपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रांमध्ये ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायी सुद्धा आपण पटकन उचलून नष्ट करू शकतो. रासायनिक नियंत्रण करत असताना मेटा अल्डिहाइड 2.5% भुकटी 2 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये पिकावर किंवा झाडांवर धुरळणी करावी. धुरळणी करत असताना अंगरक्षक पोशाख, हातमोजे, मास्क तसं डोक्यामध्ये टोपी या साधनांचा आपण जरूर वापर करायला पाहिजे. मंडळी, गोगलगायींचं नियंत्रण करताना एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. पण आता इथं ऐकूया एक छान गाणं.

0: शिवार या कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये शंखी गोगलगाईंचे नियंत्रण कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत. शंखी गोगलगाईंचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना शेताचे बांध, शेताचा परिसर हा आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. गोगलगाईंच्या लपून बसण्याच्या जागा शोधून त्या साफ कराव्यात. शेतामध्ये तुषार सिंचनाऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा आपण वापर करू शकतो, जेणेकरून जमिनीमध्ये अतिरिक्त ओलावा आणि सापेक्ष आर्द्रता वाढणार नाही. झाडाच्या खोडाजवळ किंवा गवताच्या ढिगाखाली असलेली गोगलगाईंची अंडी शोधून नष्ट करावी. गोगलगाईंसाठी सापळा म्हणून 1 ते 1.5 फूट लांबीच्या 2 लाकडी पाट्यांना रिपाट ठेवून बोर्ड तयार करावेत. असे बोर्ड प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये ठिकठिकाणी ठेवावेत. बोर्डाच्या रिपा खालच्या बाजूने राहतील अशा पद्धतीने ठेवाव्यात. दिवसभरात उष्णता असताना या लाकडी पाटांच्या खाली गोगलगाई जमा होतात. या जमा झालेल्या गोगलगाई गोळा करून आपण नष्ट करू शकतो. प्रादुर्भावग्रस्त फळबागांमध्ये झाडाच्या खोडावर पातळ टीन पत्रे 4 ते 5 इंच रुंदीच्या पट्ट्या कापून त्या रुंदीला मध्यभागी काटकोनामध्ये मोडाव्यात आणि खोडांच्या घेरानुसार लांबीला कापून लावाव्यात. त्यामुळे गोगलगाईंना झाडावर चढण्यास अडथळा निर्माण होतो. फळझाडांच्या खोडावर दरवर्षी बोर्डोपेस लावावं. बोर्डोपेस सर्वसाधारणपणे 1 ते 2 वर्षांपर्यंत प्रभावी ठरू शकतं. शेताच्या बांधानजीक चुन्याच्या भुकटीचा 4 इंच पट्टा मारावा, जेणेकरून गोगलगाई मरतील किंवा तिथून पळ काढतील. मोठ्या आकाराच्या गोगलगाई जमा करून प्लॅस्टिक पोत्यामध्ये भरून त्यात चुन्याची पावडर किंवा मीठ टाकून अशी पोती बांधाजवळ ठेवावीत. तर मंडळी, आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये शंखी गोगलगाईंचं नियंत्रण कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: मंडळी, गीत संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये आज शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी आपण माहिती ऐकलीत. मंडळी, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये स्थानिक जातीच्या शेळ्यांचं संगोपन याविषयी माहिती, उद्या या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. तर उद्या संध्याकाळी किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये नर्सरी व्यवस्थापन याविषयी प्रगतशील शेतकरी सागर माने यांची डॉ दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत, उद्या या मुलाखतीचा भाग पहिला. बऱ्यात्र मंडळी, कार्यक्रमात आता इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
3: शेतकरी बांधवांनो,
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.
4: वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
5: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
6: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
5: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञान.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश। गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ। आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली। अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला। सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळ विषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमादल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले। भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं। घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले।
1: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि बीएसएफ और एसएसबी के लिए शुभेंदु जी ने दे दिया। कुछ 29 एकड़ बाकी बचा है। मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है। उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता।
0: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं। बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं। गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे। विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं। त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे।

त्यामुळे जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळे वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळे हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी सुमारे 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच
आकाशवाणी मुंबई की।

0: इंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही ऐकत आहात. त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपण हे प्रसारण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया यादवराव कान्होलकर यांनी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं 10 का गीत श्रावण महिमा. यादवराव कान्होलकर यांना सात संगत अशी आहे. शेणराव नेरुले, ज्ञानेश्वर चौधरी, आकाश साबळे आणि सूरज बठ्ठे.

यादवराव कान्होलकर यांनी सादर केलेलं डहा का गीत श्रावण महिमा आताच आपण ऐकलं, आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला अपर्णा साठे यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना ऐकूया.

आणि या आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. हे गीत लिहिलं होतं मधुवंती सप्रे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकलात. आता ठीक 9:15 वाजता समाचार संध्या, रात्री 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता करंट अफेअर्स हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरूनही आपण हे प्रसारण श्रोते हो ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया अथर्व भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गोरख कल्याण. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे तर मध्यलय गत तीन तालात निबद्ध आहे. अथर्व भालेराव यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया अथर्व भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गोरख कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग गोरख कल्याण यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.
3: निर्मिती सांग.
0: रात्रीचे 10:30 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग जयंत मल्हार. विलंबित बंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत ऋत बरखा. मृदबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत दीगन लागी चुनरिया मोरी. यांना सात संगत अशी आहे.

आपल्या साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग जयंत मल्हार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांचं गायन आपण ऐकलं. राग जयंत मल्हार यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडघे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.